मुळात पिंपळाचं संस्कृत नाव अश्वत्थ आहे. यात म्हणजे त्याला वनस्पती शास्त्रामध्ये सॅक्रेड फिग असं म्हटलं जातं, पण आपण त्याला अश्वत्थ म्हणूनही ओळखतो. आणि अनेक ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन आपल्याला दिसून येतं. ऋग्वेदामध्ये या वृक्षाचं वर्णन आहे, भगवद्गीतेमध्ये त्याचा उल्लेख झालेला दिसून येतो, बौद्ध धर्मात सुद्धा या वृक्षाचं महत्त्व विलक्षण आहे. तर आदि शंकराचार्यांनुसार अश्वत्थ याचा अर्थ जे कायम नाही असं. श्व म्हणजे उद्या, स्थ म्हणजे शिल्लक आणि अ या अर्थाने, नाही या अर्थाने, अश्वत्थ म्हणजे भविष्यात आजच्यासारखा नसणारा असा त्याचा एक संदर्भ दिसून येतो. अर्थात इथं हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे की पिंपळ आणि ह्या वृक्षाचं सातत्याने त्याची पानं जर आपण बघितली तर तो सदैव असा हिरव्या रंगाने सळसळलेला दिसतो, जो आजच्यासारखा उद्या नाही. तर त्या अर्थाने जर आपण बघितलं तर ते पट्ट. आणि दुसरा एक अर्थ अश्वत्थ याचा अगदी सोपा सांगितला गेलेला, की ज्या वृक्षाखाली अश्व अर्थातच घोडे बांधलेले आहेत असा. तर अत्यंत छान डेरेदार झाडं असतात ही, त्यामुळे त्याची सावली मोठी, सावली मोठी, त्यामुळे तिथं अशा पद्धतीने घोडे किंवा अन्य गोष्टीसुद्धा बांधण्यासाठी ज्याचा वापर होवावा असं. तर या दृष्टिकोनातनं ऊर्ध्वमूलम अधःशाखम हा श्लोक भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये आपल्याकडे आलेला दिसतो. तर त्यामुळे अगदी भगवद्गीतेपासून ते अनेक विध श्लोकांमध्ये सुद्धा या पिंपळ वृक्षाचा, अश्वत्थ वृक्षाचा आपल्याला संदर्भ दिसून येतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास या वृक्षामध्ये असतो असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यामुळे शनिवारची श्रावण कथा जी आहे ती या संदर्भात जोडली गेलेली आहे, तिच्याकडे आपण वळूया. पण तत्पूर्वी रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम, रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकूया.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी आहे।

राम फाटक यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलत. राजा मंगळवेढेकर यांची रचना होती आणि प्रभाकर जोग यांचं संगीत एफ एम रेनबोवर 107.1 MHz. आणि मग मी तुम्हाला जे म्हटलं ना की आपल्याकडे शनिवार आणि पिंपळ आणि त्याच्याशी जोडलेली कथा, तर एकदा भगवान विष्णूंनी धनंजय नामक त्यांच्या भक्ताची सत्व परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी धनंजयाला दरिद्री केलं. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला सोडून दिलं. थंडीचे दिवस होते, थंडीपासून स्वतःचं रक्षण व्हावं या हेतूने धनंजयाने सुकी लाकडं गोळा करून शेकोटी पेटवली. एकदा अशीच त्याच कारणाने लाकडं तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली आणि तत्क्षणी तिथे भगवान विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला, तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत असं सांगितलं. ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वतःचा जीव घ्यायचं ठरवलं आणि प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. पण त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी तसं न करू देता, त्याला स्वतःचा जीव घेऊ न देता, रोज अश्वत्थाची पूजा करायला सांगितली. त्याप्रमाणे तो अश्वत्थाची पूजा करू लागला. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षाणां, वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी असं म्हटलेलं आहे. आणि त्यापासून ही जी परंपरा, म्हणजे ही वृक्षपूजा जी सुरू झाली, त्यामागची ही कथा सांगितली जाते. अर्थातच ह्या सगळ्या कथांचं प्रयोजन, मूळ हेतू त्याचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निसर्ग संवर्धन आहे. ही इतकी भली मोठी वडापिंपळाची जी झाडं आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्राणवायू देतात आणि त्यांचे इतर सगळे उपयोग, ह्याच्याबद्दल बोलायला लागलो तर तास कमी पडायचा. तर त्याच्यामुळे तो भाग लक्षात घेऊन हे वृक्ष त्याच्या फांदीवर आपण घाव घालू नये यासाठी बऱ्याचदा या कथा आपल्याला रचलेल्या दिसून येतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला या वृक्षांची महती सदैव पटलेली किंवा पटत राहिलेली आपल्याला दिसून येते. आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम एफ एम रेनबोवर.

आणि आता नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका बोधकथेकडे. एके दिवशी एक व्यक्ती पर्वत चढून गेली. तिथं त्याला एक तपस्विनी ध्यान करताना दिसली. त्या व्यक्तीने तिला विचारलं, इतक्या निर्जन ठिकाणी तू एकटी काय करतेस? त्यावर तिने उत्तर दिलं, माझ्याकडे खूप काम आहे, ते मी करते. त्या व्यक्तीने विचारलं, तुझ्याकडे इतकं काम कसं असू शकतं? मला तर तुझ्या आसपास काहीच दिसत नाही आहे. त्यावर ती म्हणाली की मला 2 ससाणे आणि 2 गरुड यांना प्रशिक्षित करायचे आहे. 2 सशांना सांभाळायचे, एका सापाला शिस्त लावायची आहे, एका गाढवाला प्रेरित करायचं आहे आणि एका सिंहाला वश करायचं आहे. व्यक्ती म्हणाली, आणि हे सगळं कुठे आहे? हे सगळे कुठे आहेत प्राणी? मला का दिसत नाही आहेत? त्यावर ती तपस्विनी म्हणाली, ते सगळे माझ्या आतच आहेत. ससाणे माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे, मग ती चांगली असो किंवा वाईट, टक लावून पाहतात. मला त्यांना केवळ चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी प्रशिक्षित करावं लागतं. अर्थात हे 2 ससाणे म्हणजे माझे डोळे आहेत. 2 गरुड आपल्या नख्यांनी इजा करतात आणि विनाश घडवतात. मला त्यांना दुसऱ्याला इजा न करण्याचं प्रशिक्षण द्यावं लागतं. ते माझे हात आहेत. आणि सशांना जिथे जावंसं वाटतं तिथंच जायचं असतं. त्याचवेळी त्यांना कठीण प्रसंगांचा सामनाही करायचा नसतो. दुःख किंवा अडखळणं आलं तरीही शांत कसं राहायचं हे त्यांना मला शिकवावं लागेल. हे ससे म्हणजे माझे पाय आहेत. गाढव नेहमीच थकलेलं आणि हट्टी असतं. मी जेव्हा जेव्हा चालते तेव्हा त्याला ओझं व्हायचं नसतं. हे गाढव म्हणजे माझं शरीर आहे. आणि सगळ्यात कठीण आहे त्या सापाला वश करणं. तो साप 32 सळ्यांच्या मजबूत पिंजऱ्यात बंदिस्त असला तरी नेहमीच अगदी जवळच्या कुणाला सुद्धा डंख मारायला, चावायला, विष चढवायला तयार असतो. मला त्याला सुद्धा एक शिस्त लावायची आहे. आणि हा साप म्हणजे माझी जीभ आहे. माझ्याकडे एक सिंहही आहे. आणि हा सिंह म्हणजे त्याला किती अभिमान आहे की मीच राजा आणि मलाच तेवढं येतं. हा सिंह म्हणजे माझ्यातला अहंकार आणि माझ्यातला अभिमान. त्यालाही वश करावं लागेल. तर माझ्या मित्रा, तू पाहू शकतोस की माझ्याकडे करण्यासारखं किती काम आहे. खरं आहे ना? म्हणजे आपण ह्या गोष्टींचा ज्या वेळेला विचार करतो की माझ्या काहीच नाही आहे करायला, तर हा काहीच न करण्याचा काळ म्हणजे स्वतःवर काम करण्याचा काळ असू शकतो. हे बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही. पण या तपस्विनीने इतक्या सुंदर उपमा दिलेल्या आहेत ना, त्या गरुड, ससाणा, ससा, गाढव आणि सिंह वगैरेच्या. छान वाटली गोष्ट, म्हणून तुमच्यासाठी लगेच घेऊन आले इथे FM रेनबोवर 107.1 MHz वंदन कार्यक्रमात. जाता जाता शाहीर देवानंद माळी यांच्या स्वरातलं हे गीत आपल्या सोबत देते मी. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया. 6:05 पुन्हा भेटूया इथेच याच वाहिनीवर FM रेनबोवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. ऐका, ऐकवत रहा 107.1 MHz.

0: Kashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook in the sky, WhatsApp in life, man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life bath, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा आणि बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या वाहिनीवर, जिचं नाव आहे एफ एम रेनबो. आणि आपण ऐकणार आहात कार्यक्रम रेनबो फंडे. रेनबो फंडे कार्यक्रमाच्या या पूर्वार्धामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

आणि आता जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, आर्द्रता 80% आणि 3.8 मिलीमीटर अशी पावसाची नोंद झालेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश अंशतः ढगाळ असेल आणि सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना, सोमालिया ओमन समुद्र किनारी भाग, त्याचप्रमाणे पश्चिम पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम अरबी समुद्री भाग इथं वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दक्षिण तामिळनाडू समुद्र किनारी भाग, मन्नारचं आखात, कॅमोरिन समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशी होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रामध्ये नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. मुंबई शहरामध्ये काल सौम्य स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात FM रेनबो 107.1 MHz.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: नमस्कार, मी अजित कडकडे. आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आणि आपल्या चाणक्ष श्रोत्यांनी एव्हांना ओळखलेलं आहे, कारण दोन गाणी आपण ऐकलीत आणि ती दोन गाणी ऐकल्याबरोबर आपला आजचा विषय त्यांनी अचूक ओळखलेला आहे. आज सुप्रसिद्ध आपल्या अभिनेत्री जयश्री गडकर यांचा स्मृतिदिन आहे आणि पहिली दोन्ही गाणी जी आपण ऐकलीत त्यांच्याच चित्रपटातली, आज त्यांच्यावरच विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. एक बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या जयश्री गडकर 21 मार्च 1942 कणस

गिरी कारवार जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यानंतर शिकायची खूप इच्छा होती त्यांची. सुरुवात ह्या सगळ्या कारवारमध्ये गेली. नंतर साधारण 5-6 वर्षाच्या असताना त्या गिरगावमधल्या खेतवाडीमध्ये त्यांचं येणं झालं. त्यांचं कुटुंब तिथे सगळं आलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधनं भाग घेता घेता चित्रपटामध्ये संधी मिळाली. ती सुद्धा कशा पद्धतीने, तर समूहात नृत्य करणारी कलाकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 1954 साली व्ही शांताराम यांचा झनक झनक पायल बाजे हा चित्रपट आला होता आणि त्यात समूहात नृत्य करणारी कलाकार म्हणून जयश्री गडगर यांनी सुरुवात केली. 1955 साली रशियन नेते क्रुश्चेव आणि बुल्गानिन ह्यांनी भारत दौरा केला. त्यावेळेला वसंत देसाई संगीत दिग्दर्शक त्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा जयश्री गडकर यांचा सहभाग होता आणि ते नृत्य पाहूनच दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी जयश्री गडकर यांना दिसतं तसं नसतं या चित्रपटामध्ये लावणी नर्तिका म्हणून भूमिका दिली. बरं, हे सगळं त्यांच्याबाबत घडत असताना ज्यावेळेला हा पहिला चित्रपट त्यांचा प्रदर्शित झाला, अशी मी जयश्री या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्याचा त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, चित्रपट पाहत असताना मी मुख्य नृत्यांगना असणार त्यामुळे मन आनंदी झालेलं होतं, काळीज धडधडत होतं, आपण पडद्यावर कशा दिसू, आपली नृत्य कशी झाली असतील, आवडतील नाही आवडणार, यामुळे काळजातली धडधड वाढत होती. पण चित्रपट पाहून मी चित्रपटगृहाबाहेर जेव्हा पडले तेव्हा डोळ्यात पाणी होतं. माझी खूप निराशा झाली होती कारण दोन नृत्यांपैकी चित्रपटात एकच नृत्य उरलं होतं, कारण सेन्सॉरने शब्दांना हरकत घेतल्यामुळे ते काढून टाकलं होतं. त्या क्षणाला डोळे पुसत चित्रपटगृहाबाहेर पडत असताना जयश्री गडकर यांनी मनाशी पक्का निर्णय केला की यापुढे चित्रपटात फक्त नृत्य करायचंच नाही, करायच्या त्या प्रमुख भूमिकाच, आणि त्याप्रमाणेच त्या पुढे वागल्या. त्यांचा जन्मदिवस 21 मार्च, त्याच दिवशी गाठ पडली ठकाठका या चित्रपटाचा मुहूर्ताचा दिवस होता. त्याच दिवशी वयाची 14 वर्ष पूर्ण करून 15व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं होतं. नायिकेची वस्त्र त्यांच्यावर चढणार होती आणि चित्रपट नायिका म्हणून त्या कॅमेरापुढे उभ्या राहणार होत्या. हा संपूर्ण अनुभव त्यांनी इतका सुंदर सांगितलेला आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. तर इथून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे ही कारकिर्द कशी बहरत गेली त्याच्याबद्दल बोलूया. जयश्री गडकर विशेष कार्यक्रम आज आपण ऐकतोय रेनबो फंडे या कार्यक्रमात.

एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्याबद्दल आपण बोलत असताना अनेक चित्रपट आणि त्या चित्रपटांची यादी प्रचंड मोठी आहे, पण त्यातल्या काही चित्रपटांचे किस्से त्याच्याबद्दल थोडक्यात सांगावंसं वाटेल. अत्यंत गाजलेला असा एक चित्रपट म्हणजे त्यांच्या तमाशाप्रधान चित्रपटांकडे मी थोडंसं नंतर येणार आहे, पण जे कौटुंबिक चित्रपट त्यांचे गाजले म्हणजे मानिनी चित्रपटाबद्दल तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या चित्रपटाबद्दल सगळ्यात मोठा वाद झाला होता की ही भूमिका जयश्रीबाईंना कशी दिलेली आहे, जर त्या मुख्य नृत्यांगना आहे तर एक अत्यंत सोज्वळ सात्विक पत्नीच्या भूमिकेत त्या शोभतील का. पण हे सगळे ठोकताळे दूर करत जयश्री गडकर यांनी जी मानिनीमधली भूमिका रंगवली ती कमालीची होती. तसाच आणखीन एक चित्रपट होता घरकुल. या चित्रपटामध्ये मुळात आधी त्या चित्रपट

0: सम्राटाची कथा ही एकमेव त्या नायिकेवरती पूर्णपणे केंद्रित नव्हती, तरी सुद्धा त्या भूमिकेला खूप वेगवेगळे कंगोरे जयश्री गडकर यांनी दिलेत. आणि त्याच्यामध्ये एक असा सीन आहे की ज्याच्यामध्ये बाजूची प्रतिमा जी आहे, काच जी आहे प्रतिमेची, ती तडकत जाते आणि ती अशी तुटत असताना त्याच वेळेला फोटोच्या काचेला तडा जात असताना एकाच वेळेला त्यांचा चेहरा आणि दुसरीकडे फोटो असा एकाच वेळेला कॅमेरामध्ये तो अँगल त्यांनी लावलेला होता आणि त्या फोटोची काच तुटत जात असताना चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात नायिकेचे, हा सीन त्यांना करायचा होता. आणि तो जयश्रीबाईंनी इतक्या कमालीने केला की तो सीन पूर्ण होतानाच राजाभाऊ ठाकूर असे एकदम आनंदाने ओरडले की याचसाठी तुम्हाला या भूमिकेमध्ये घेतलं होतं. खूप छान तो सगळा चित्रपट हे झाला, पूर्णपणे गाजला वगैरे वगैरे. आणि त्या चित्रपटामध्ये त्यांना, त्या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं, पण ते त्यांनी नाकारलं. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली असताना त्यांनी विचारलं, तुम्ही म्हणे आमचं पारितोषिक नाकारलं? तेव्हा त्या म्हणाल्या, मी या घरकुल चित्रपटाची नायिका आहे, तेव्हा मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळायला हवं होतं, तुम्ही मला विशेष अभिनेत्रीचं पारितोषिक दिलं, ते मी का म्हणून स्वीकारू? म्हणजे स्वतःच्या भूमिकेबद्दल असलेला आत्मविश्वास, स्वतःच्या अभिनयाबद्दल असलेला आत्मविश्वास यातनं नक्कीच झळकला. एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया आणि पुन्हा ह्या आठवणींना उजाळा देऊया. ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचा आज आहे स्मृती दिन आणि त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना आपण रेनबो फंडे या कार्यक्रमात देतोय उजाळा.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: मंडळी, आपण अभिनेत्री जयश्री गडकर यांच्याबद्दल बोलणार आहोत, त्यांच्या कारकिर्दीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी ठाणे वर्षा मॅरेथॉन या अत्यंत महत्त्वाच्या एका स्पर्धेचं, मॅरेथॉनचं आयोजन होतं आहे ठाण्यामध्ये, आणि त्या संदर्भामध्ये महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिलेला संदेश यानंतर आपण ऐकूया.
1: आज मी तुमच्याशी संवाद साधते ना, तो मी आयोजित करत असलेल्या जागतिक धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची ही केवळ घोषवाक्य नाही तर ठाण्याच्या विकासाची ओळख आहे. शहर ज्या वेगाने पायाभूत सुविधा आणि पर्यावरण, क्रीडा या उपक्रमामध्ये प्रगती करत आहे, त्याच गतिमान प्रवासाचे प्रतीक ही थीम आहे. मॅरेथॉन ही केवळ स्पर्धा नसून निरोगी जीवनशैली, सामाजिक सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा यांचा उत्सव खरा आहे. हा यशस्वी मॅरेथॉनसाठी नियोजन, शिस्त आणि संयम अत्यंत महत्त्वाचे असतात. वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा, स्वयंसेवक, स्वच्छता आणि धावपटूंना आवश्यक सर्व सुविधा काटेकोरपणे नियोजन करण्यात खरं तर आलेलं आहे. 6 वर्षानंतर पुन्हा एकदा ही मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. खरं तर करोना काळामुळे स्टॉप झाली होती आणि गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा ही चालू होते. तर मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होणार असल्याने सर्वकष नियोजन करण्यात आलेले आहे. वैद्यकीय पथके आहेत, ॲम्ब्युलन्स, पाण्याची विविध ठिकाणी केंद्र उपलब्ध केलेली आहेत. सुरक्षा व्यवस्थाही त्याच चांगल्या प्रकारे प्रत्येक जागोजागी केलेली आहे. वाहतूक नियोजन, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन आणि इतर आपल्या सर्व यंत्रणा खरं तर याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि प्रत्येक धावपटूचा अनुभव सुरक्षित व्हावा यासाठी विशेष लक्ष दिलेलं आहे. ठाणेकरांना एक आव्हान असेल की उत्साह कोणत्याही आव्हानापेक्षा खरं तर मोठा नाही आहे. पाऊस हा आपल्या शहराच्या संस्कृतीचाच भाग आहे आणि आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. ही मॅरेथॉन ठाण्याच्या जिद्दीची, एकतेची आणि सकारात्मकतेची धाव आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. निश्चितच मॅरेथॉनपूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत असतील आणि याची काळजी महापौर म्हणून आणि प्रशासनाने नक्कीच घेतलेली आहे.
0: ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिलेला ठाणे वर्षा मॅरेथॉन निमित्तचा हा खास संदेश आपण ऐकलात FM रेनबोवर 107.1 MHz वर.

साधी माणसं या चित्रपटातलं हे गीत होतं आणि खऱ्या अर्थाने ही माणसं साधी दाखवण्यासाठी भालजींनी ह्या सगळ्यांना विदाऊट मेकअप मेकअप न करता ही भूमिका करण्याचं एक समोर आव्हान ठेवलं होतं आणि ते मला वाटतं सगळ्यांनीच अत्यंत उत्तमपणे पार पडलं. जयश्री गडकर त्यांचा ह्या चित्रपटातला साधेपणा त्यांचा निरागसपणा हा इतका लक्षामध्ये राहतो. तर अशा अनेक भूमिका मुळात एखाद्या कलाकाराला ना तो काळ जर लक्षात घेतला मराठी चित्रपटांचा तर लावणी प्रधान अनेक चित्रपट त्याच्यामध्ये आपल्याला आठवत राहतात. तर या लावणी प्रधान चित्रपटांच्या पलीकडे एक अत्यंत सोज्वळ गृहिणी म्हणा किंवा एक अत्यंत खमकी आई म्हणा ह्या सगळ्या भूमिका जयश्रीताईंना इतक्या सुंदर पद्धतीने रंगवता आल्या किंबहुना त्या भूमिका त्यांना मिळाल्या हे पण एक महत्त्वाचं आहे. त्याच्यामागचं कारण म्हणजे त्यांची प्रचंड मेहनत. एक किस्सा त्यांनी रंगपंचमी चित्रपटाच्या संदर्भामध्ये सांगितला आहे की इतकी लोक वेडी होती या नावासाठी जयश्रीताईंना पाहण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि त्यामुळे ग्रामीण भागात ज्या वेळेला शूटिंग सुरू असायचं तेव्हा तिथल्या मंडळींना आवरता आवरता सगळ्या युनिटच्या नाकीनऊ यायचे. आणि असंच ह्या चित्रपटाचं सुरू असताना चित्रीकरण लोकांना जयश्रीताईंना पाहायचं होतं आणि अभिनेत्री दिसत नाही आहे म्हटल्यानंतर ते इतके चलबिचल झाले की लोकांमध्ये तो गलका सुरू झाला आणि त्या गलक्याचं पर्यवसान थोडंसं मारामारीमध्ये झालं किंवा धक्काबुक्कीमध्ये झालं आणि चवताळलेल्या त्या संपूर्ण जमावाने दगडफेक सुरू केली आणि त्या दगडफेकीमध्ये एक दगड येऊन अक्षरशः डोळ्यात

जवळ जयश्री ताईंना लागला आणि त्यातनं म्हणजे भळाभळा रक्त व्हायला लागलं त्यांचं. आणि त्या म्हणतात म्हणजे त्यातही त्यांचं कसं आहे की बघा की मला दगड लागला याचं दुःख नाही, पण त्याच्यामुळे शूटिंग थांबणार, निर्मात्याचं नुकसान होणार हा भाग त्याच्यामधला त्यांना जाणवत राहिला. मग त्या जमावाला सामोऱ्या गेल्या, रक्त गळत होतं तरी त्या जमावाला सामोऱ्या गेल्या आणि आपल्या परीने त्यांनी जमावाला शांत केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला शूटिंग आटपून गाडीत त्या बसत होत्या तेव्हा एक मुलगा तिथे आला आणि तो म्हणाला की ताई तो दगड तुम्हाला जो लागला तो मी मारलेला होता आणि मला तुम्हाला दगड मारायचा नव्हता, पण तुम्ही दिसत नसल्यामुळे जो काही राग किंवा जे काही होतं त्यामुळे असेच दगड मारले गेले, पण आता त्याची शिक्षा मला लागून राहणार आहे की माझ्या आवडत्या अभिनेत्रीला मी दुखावलं. तर असं भयंकर म्हणजे इतके सुंदर सुंदर म्हणजे एकीकडे छान अनुभवही होते पण विलक्षण घाबरवणारे अनुभवसुद्धा अनेकदा या कारकिर्दीत आलेत. आणि त्या म्हणतात की या सगळ्या प्रसंगातनं मुळात लोकं किती विश्वास ठेवतात, आपल्यावर किती प्रचंड प्रेम करतात ह्याची जाणीव ह्या सगळ्या प्रसंगांनी करून दिली. आता आपण त्यांच्या लावण्यांकडे वळूया. आपल्याला बऱ्याच जणांच्या फरमाईश की लावण्या का नाही ऐकवत आहोत, तर आता ऐकूया आपण. यानंतर दोन लावण्या मी तुम्हाला ऐकवणार आहे एका पाठोपाठ एक, त्या प्रचंड गाजलेल्या आहेत, त्यातली ही पहिली.

0: आपल्या सगळ्यांचं समृद्ध करणारं, जीवन समृद्ध करणारं साहित्य आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये समर्थ रामदास यांच्या साहित्याचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल. आणि याच समर्थ साहित्यातले सुप्रसिद्ध मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांनी दिलेला संदेश यानंतर आपण ऐकूया.
1: आज मी तुमच्याशी संवाद साधते ना, तो मी आयोजित करत असलेल्या जागतिक स्तरावरच्या मनाच्या श्लोकांवर आधारित ऑनलाईन स्पर्धेच्या निमित्तानं. 3 वर्ष अत्यंत यशस्वीपणे ही स्पर्धा पार पडली आहे आणि हे 4थं वर्ष आहे बरं का. स्पर्धा विनामूल्य आहे, ऑनलाईन आहे, त्यामुळे घरूनच व्हिडिओ करून पाठवायचा आहे. 1 ते 154 पैकी कोणताही एक मनाचा श्लोक निवडायचा आणि त्याचा जगण्याशी जोडलेला अर्थ सांगणारा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवायचा. आणि ही स्पर्धा फक्त लहान मुलांसाठी नाही आहे, 6 वर्षांपासून पुढे कोणीही यात भाग घेऊ शकतं. मागच्या वर्षी तर 93 वर्षांचे स्पर्धक होते. सगळ्या दिव्यांगांना याच्यात सामावून घेतलं जातं. कर्णबधीर करपल्लवीच्या आधारानं व्यक्त होतात. ऑटिस्टिक आणि गतिमंद व्यक्तींसाठी सुद्धा एक वेगळा गट आहे. त्यांना तर फक्त एकच मनाचा श्लोक म्हणायचा आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून सुद्धा या स्पर्धेत अनेक जण सहभागी होतात. तुम्हालाही व्हायचंय का? तर मग स्पर्धेचा नंबर लिहून घ्या, 9326389755. या स्पर्धा क्रमांकावर एक व्हॉट्सअप मेसेज करा. त्याच्यात लिहा स्पर्धकाचं नाव, जन्मतारीख, राहता ते गाव, वय, मोबाईल नंबर, मोबाईल धारकाचं म्हणजेच मोबाईल ज्यांच्या नावावर आहे त्यांचं नाव, मोबाईल धारकाचं स्पर्धकाशी नातं. या स्पर्धेला प्रवेश फी नाही आहे पण प्रत्येक गटात पारितोषिक मात्र आहेत. शिवाय व्हिडिओ पाठवणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला डिजिटल सहभाग प्रमाणपत्र पाठवलं जातं.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

जयश्री ताईंचं नुसतं नाव घेतल्यानंतर इतके सगळे चित्रपट आपल्याला आठवायला लागतात. मोहित्यांची मंजुळा, पवनाकडचा धोंडी, एक गाव बारा भानगडी, मल्हारी मार्तंड, अशीच एक रात्र होती, लाखात अशी देखणी, सुगंधी कट्टा, या सगळ्या चित्रपटांमधनं त्यांच्या अभिनयाची कमाल आपण या आपण या चित्रपटांमधनं पाहिली. पण ह्यामध्ये त्यांची जी मेहनत होती, म्हणजे त्यांच्या अनेक पौराणिक भूमिकांचा सुद्धा मला उल्लेख करावा असा वाटेल. कारण म्हणजे रामायणमधली कौसल्याची त्यांची भूमिका ती तर आपल्याला आठवतेच, पण त्या पलीकडे अनेक पौराणिक चित्रपटांमधनं त्यांनी इतकी सुंदर भूमिका केलेली होती आणि त्यासाठी हवे ते कष्ट घ्यायची त्यांची तयारी होती. एका चित्रपटाच्या संदर्भात म्हणजे सतीची भूमिका होती मला वाटतं, आणि त्या भूमिकेमध्ये असं होतं की दिग्दर्शकाने आयत्या वेळेला सांगितलं की आता तुम्ही तपश्चर्येला बसलेला आहात आणि तुम्ही तपश्चर्येत इतक्या मग्न आहात की तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचं भान नाही, आणि हे दाखवण्यासाठी तुमच्या अंगावर आम्ही असे काही सर्प सोडू. त्या म्हणाल्यात की पण हे आपलं ठरलेलं नव्हतं, असं काही असा सीन करणार हे आपलं ठरलं नव्हतं. नाही म्हणे, आता लेखकाला अचानक सुचलंय तर अर्थातच कोण तयार होईल पटकन अशा पद्धतीने की अंगावर तुमच्या एक 7-8 सर्प फिरणार आणि तरी तुमची तपश्चर्या अखंड सुरू राहणार. पण जयश्रीताईंनी तेही आव्हान घेतलं आणि तो संपूर्ण सीन त्या पद्धतीने त्यांनी शूट केला. त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलंय की नंतरचे अगणित दिवस मला रात्री झोपले तरीसुद्धा अंगावरनं ते सगळे फिरतायत अशीच भावना यायची. पण कामाची जर गरज आहे, त्या ठिकाणी भूमिकेची गरज आहे, तर ते करण्या मध्ये कधीच मागे हटणार नाही. हा जो त्यांचा स्वभाव होता, मागे हटणार नाही, मला वाटतं तोच त्यांच्या अनेक भूमिकांमधनं प्रतीत होत गेला. एक सोज्वळ गृहिणी ते तमाशा प्रधान चित्रपटांमधली अगदी अक्कडबाज लावणी सम्राज्ञी ते अगदी गोड आई, ह्या सगळ्या भूमिका इतक्या सुंदर साकारणाऱ्या या अभिनेत्रीचा आज स्मृतिदिन, आणि त्यानिमित्तानेच त्यांच्या ह्या सगळ्या आठवणींना आपण उजाळा दिला. आता मात्र आपण रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये इथेच थांबणार आहोत आणि काहीच क्षणांमध्ये रेनबो फंडेचा उत्तरार्ध घेऊन आपल्यासोबत मी असेन याच वाहिनीवर 107.1 MHz वर.

0: What's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: आणि आता आपण वळणार आहोत आपली दैनंदिन मालिका सुभाषित गुंजनम याच्या आजच्या भागाकडे. त्याचं निवेदन आणि लेखन केलं आहे स्वाती बापट यांनी.

संत चोखामेळा आपल्या एका अभंगामध्ये काय भुललासी वरलिया रंगा असं म्हणतात. एखाद्याच्या बाह्य रूपावरून त्याची पारख न करता त्याचं अंतरंग जाणावं हे या अभंगाचं मर्म आहे. म्हणून आपणही केवळ वरवरच्या गोष्टी आकर्षक करण्यापेक्षा आपलं अंतरंग सजवावं हे सांगण्यासाठी कोणी एक सुभाषितकार म्हणतो,

गुणेषु क्रियताम यत्नः, यत्न म्हणजे प्रयत्न. सुभाषितकार असं सुचवतोय की प्रत्येकाने स्वतःमधले गुण आणि कला ओळखाव्यात आणि ते गुण आणि कला अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपला सगळा प्रयत्न हा केवळ आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये कौशल्य मिळवण्यासाठी असावा. किम आटोपैहि प्रयोजनम, आटोप म्हणजे दिखावा. केवळ दिखावा करून काय बरं उपयोग? आपल्या अंगी असलेले गुण कला यांचं प्रदर्शन करण्याची काहीच गरज नाही. सुभाषितकार असं सुचवतो की अशा प्रकारचं प्रदर्शन करण्यामध्ये माणसाची जी शक्ती वाया जाते ती शक्ती त्याने परिपूर्णतेसाठी वापरावी. याकरता सुभाषितकार एक सुंदर उदाहरण देतो. विक्रीयंते न घंटाभिही गावः क्षीरविवर्जिताः. गावः म्हणजे गाई आणि क्षीर म्हणजे दूध. दूध न देणाऱ्या म्हणजे भाकड गाई केवळ गळ्यामध्ये आकर्षक घंटा बांधून विकल्या जाऊ शकत नाहीत. गाय विकत घेण्याचं मुख्य प्रयोजन दूध मिळवणं हे असतं. त्यामुळे गाय विकत घेणारी व्यक्ती तिची दूध देण्याची क्षमता बघूनच त्याकरता पैसे मोजते. त्या गायीच्या गळ्यात बांधलेल्या घंटा किती आकर्षक आहेत यावरून गायीची किंमत ठरत नाही. गायीच्या बाह्यरूपावरून नव्हे तर तिच्या दुधावरून तिची विक्री केली जाते.

आताच आपण ऐकलात सुभाषित गुंजनमचा आजचा भाग. निवेदन आणि लेखन होतं स्वाती बापट यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा रेनबो फंडे कार्यक्रम.

0: यानंतर ठीक 7:10 ऐकूया पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. बातमीपत्रानंतर पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही हजारो लोक बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर आणि साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र शासनानं साखरेच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणं वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं काल सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता तूर, उडीद आणि मसूर या कडधान्यांच्या बियाण्यांच्या किमतीत 100% किंवा कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार असून हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी 75% किंवा कमाल 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित अनुदानामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं प्रमाणित बियाणं परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, तसंच कडधान्यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. पुढील 5 वर्षात मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उपपरिसर प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या वाढत्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले,
2: पण मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये सातत्याने नाशिकला

0: आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतोय आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
1: उद्यान विज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, विमान संचालन शास्त्र, औषध निर्माण, जैवशास्त्र, वाहन तसंच उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला एक नवी गती मिळत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचळगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच नाशिक इथं भरवण्यात आलेल्या 3 दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. नाशिक महापालिकेच्या 50 ई बसेसचं लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. या दिनाच्या औचित्यानं पुण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भावा बहिणीच्या प्रेमाचं नातं साजरा करणारा रक्षाबंधनाचा सण काल देश तसंच राज्यभरात पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. लातूर आणि सांगलीमध्ये झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन करण्यात आलं. बीडमध्ये पोलीस दलाकडून रक्षाबंधनाची भेट म्हणून चोरीस गेलेले दागिने आणि अन्य मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत एक राखी सुरक्षेची हे अभियान राबवण्यात आलं. गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. या कार्यक्रमात सुमारे 70 आत्मसमर्पित महिला माओवादी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. गेल्या 4 वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वनिता घुमे, बुलडाणा जिल्ह्यातील तारामती जायभाये, नंदुरबार जिल्ह्यातील वंदना तोरवणे आणि लातूर इथल्या सुजाता माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विभागस्तरीय 24 पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. जनधन योजनेनं गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात काल मोठी कारवाई करत मेसर सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीचा वडकी इथला औषध विक्री परवाना तत्काळ प्रभावानं रद्द केला आहे. जून महिन्यात केलेल्या कारवाईत काही औषधांवर नियमबाह्य जाहिरात वजा मजकूर छापल्याचं आढळलं होतं. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत

0: नाही. या प्रकरणी 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करून तो मागे घेण्याचे आदेश दिले होते. नेपाळ आणि तिबेटमधील पुरातील मृतांची संख्या 579 वर पोचली आहे, तर 1924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. चीनच्या नैऋत्य भागात 5.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आणखी पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 800 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भोटे कोसी नदी साखळीच्या उगमस्थानाजवळ जमा झालेल्या अडथळ्यांमुळे नव्यानं तयार झालेलं सरोवर आणि तिबेटच्या बाजूला असलेल्या धरणाला तडा गेल्याच्या शक्यतेमुळे पुराचा आणखी एक मोठा लोंढा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही 1000 लोक बेपत्ता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर इतिहास. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या वाहिनीवर, FM रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शाहिरीनं समाजमन ढवळून काढणारे अमर शेख. मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल, पण चळवळीच्या कामात त्यांच्या मित्रांनी अमर शेख हे नाव ठेवलं आणि तेच पुढे कायम झालं. शाहिरीची ताकद काय असते हे संपूर्ण जगाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अमर शेख यांच्या गायकीने दाखवून दिलं. त्यांचा टिपेला पोहोचणारा आवाज, त्याला अण्णाभाऊंच्या शब्दांची जोड आणि वरून दिग्दर्शनाची झालर द ना गवाणकर यांच्या, त्यामुळे या त्रिमूर्तीने सगळ्यांच्या काळजामध्ये जागा बनवली होती. तमाशाचा बाज अंगीकारून लोकनाट्याला जन्माला घालणारे अमर शेख आणि हा जो बाज होता त्याच्यामुळे अफाट गर्दी त्यांच्या शाहिरी कार्यक्रमांना व्हायची. या तिघांनी मिळून लाल बावटा कलापथक सुरू केलं होतं आणि या कलापथकाची ताकद बघून वीर वामनराव जोशी म्हणाले होते, जर प्रामाणिक देशभक्तांच्या व्याख्यानांनी देशात एका वर्षात क्रांती झाली तर कलाकारांच्या प्रभावी प्रचाराने ते कार्य केवळ 3 महिन्यात होऊ शकतं. अत्यंत धडाडीचं असं व्यक्तिमत्व असं आपण म्हणू शकतो, म्हणजे ज्याला आपण आता अगदी रेकॉर्डिंगच्या टर्ममध्ये बोलायचं झालं तर वन टेक गाणं गाण्यामध्ये ते एक्सपर्ट होते. त्यांची अनेक गीतं जी रेकॉर्ड झाली तर त्याच्यामध्ये हा भाग महत्त्वाचा होता की पुन्हा रिटेक नाहीच, वन टेक ओके. अतिशय दर्जेदार पोवाडे अमीर शेख यांनी लिहिले, पण त्यांची गायकी आणि शाहिरी त्यामुळे लेखन प्रपंचाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा रचला होता, उधमसिंगचा पोवाडा रचला होता, यशवंतराव होळकरांचा पोवाडा रचला होता आणि सगळं महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक संदर्भांना धक्का न लावता हे सगळे पोवाडे त्यांनी लिहिले होते. त्यांची अनेक गाणी, संयुक्त महाराष्ट्र उगवतोय, माझा सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा, ही गाणी म्हणजे लहान थोरांपर्यंत सगळ्यांपर्यंत ती पाठ झालेली होती. किंवा अण्णाभाऊंनी लिहिलेली छक्कड माझी मैना गावाकडे राहिली, तर ती पहिली सगळ्यात अमर शेखांनी गायली होती. आणि असं हे व्यक्तिमत्व अत्यंत भारून टाकणारं. त्यांच्याबद्दल एक गोष्ट त्यांनी जी म्हटलेली आहे की मी जगात एकदाच जन्माला आलो आणि प्रत्येक जण एकदाच जन्माला येतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मरण आलं तर ते लाखो लोकांपुढे गाताना, तारसप्तकी स्वर लावताना यावं अशी इच्छा आहे. पण माणसाच्या सगळ्याच इच्छा सफल होतातच असं नाही, पण मी अभिमानाने म्हणेन की माझं जीवन अत्यंत यशस्वीरित्या जगलो आणि जाताना पण त्या विजयाचा आनंद बरोबर घेऊन जातोय. जग हे फार सुंदर आहे, असं जगणं सुंदर करणारे हे शाहिर अमर शेख यांच्या आठवणींना देतोय आपण उजाळा FM रेनबोवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. यानंतर जे गीत ऐकवते ना थोडंसं वेगळं ऐकूया आपण, शाहिर अमर शेखांच्या कलापथकाच्या स्वरातलं हे गीत आपल्यासाठी.

शाहीर अमर शेख कला पथकाचं हे गीत आपण ऐकलं एफ एम रेनबोवर. आणि आजचा दिवस 29 ऑगस्ट आज आहे भारताचा आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस. दरवर्षी आपण 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त आजचा हा दिवस साजरा करतो. हॉकीचे जादूगर म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं. भारताला 1928, 1932 आणि 1936 ऑलिम्पिक सुवर्ण पदकं मिळवून देण्यात खूप मोठी भूमिका मेजर ध्यानचंद यांनी बजावली होती. आणि त्यांच्याच स्मृत्यर्थ 29 ऑगस्ट 2012 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला होता. या दिवसाचा उद्देश असा आहे देशामध्ये खेळाची संस्कृती रुजवणं, तरुणांना खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणं आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणं. 2026 ची संकल्पना काय आहे माहिती आहे? यावर्षीची राष्ट्रीय क्रीडा दिनाची संकल्पना आहे खेलेगा भारत जीतेगा भारत. हा उत्सव ट्रिब्यूट प्ले अँड मूव्ह या तीन स्तंभांवर आधारित आहे. आणि या निमित्ताने आपल्याकडे 28 ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये क्रीडा आणि फिटनेस मोहीम सोहळा पूर्ण देशभर आपल्याकडे राबवण्यात येतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल परवाच त्यांचं आपण विधान ऐकलं असेल की ऑलिम्पिकमध्ये आपण अधिकाधिक कॅटेगरीमध्ये वर्गामध्ये म्हणजे आपण अर्ध्या वर्गामध्ये सुद्धा किंवा अर्ध्या कॅटेगरीजमध्ये सुद्धा आपण सहभागी होत नाही, तर हा सहभाग वाढला पाहिजे. आणि जेव्हा सहभाग वाढेल त्याच वेळेला मग पुढे विजयी मालिका सुरू होऊ शकेल, नाही का? विजय पराजय हा फार नंतरचा भाग, पण खेळणं आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी शिकवतं. ज्याला आपण म्हणतो खिलाडू वृत्ती, ती आपल्या अंगामध्ये येते. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य याबरोबरच एकमेकांसोबत जुळले जाणारे अनुबंध, मुळात दुसऱ्यासोबत स्वतःला जुळवून घेण्याची वाढणारी वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहता आजचा हा राष्ट्रीय क्रीडा दिवस महत्त्वाचा ठरतो. मी आज आत्ताच्या काळामध्ये तरुणांमध्ये या क्रीडा क्षेत्राबद्दल वाढत जाणारी सजगता ही खूप दिलासादायक आहे असं पाहते. म्हणजे केवळ तरुणांमध्ये नाही तर मी ऑफिसेसमध्ये सुद्धा बऱ्याचदा आजकाल बघते की शनिवारी संध्याकाळी किंवा शुक्रवारी संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा बॉक्स क्रिकेट खेळायला किंवा टर्फवर जाऊन टर्फ बुक करून तिथे जाऊन खेळणं ही संस्कृती वाढते आणि ती खूप महत्त्वाची आहे. कारण खूप सारे ताणतणाव चिंता यांना पळवून लावण्याचं कामही खेळ करत असतात. आणि त्यामुळे दिवसभर काम आणि नंतर खेळ ही मजा तुम्ही पण अनुभवताय का? तुम्ही पण त्यातले एक आहात का? नक्की मेसेज करून आपल्याला सांगा. आणि त्यासोबतच जाता जाता आपल्याला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं वय कोणतंही असो पण हे सगळे खेळ खेळण्याचा उत्साह आणि जिद्द आणि इच्छाशक्ती आपल्यात सदैव राहो याच मनापासून शुभेच्छा.

मग काल रक्षाबंधन जोरदार साजरं वगैरे झालं की नाही? का तुम्ही सुद्धा आमच्यासारखे आज आणि उद्याच्या दिवसामध्ये रक्षाबंधन छान साजरं करणार आहात, शनिवार रविवार बघून, भावांच्या बहिणींच्या सुट्ट्या बघून वगैरे वगैरे? मंडळी

या सगळ्या आपल्या सणांमध्ये आपल्या सणांचा गोडवा वाढवणाऱ्या काही गोष्टी असतात, त्यातली मिठाई ही अगदी महत्त्वाची. आता हे सांगू नका की आम्हाला मिठाई खायला मनाई आहे वगैरे. ठीक आहे, एखाद दिवस चालूच शकतं, नाही का? तर या मिठाईमधला सगळ्यात सुपरहिट प्रकार जर कुठला असेल तर तो आहे बर्फी. बर्फी ह्या आपल्या मिठाईकडे फारसं प्रेमाने आपण बघत नाही. हां, बर्फी, ओके, ठीक. मग तर बर्फी हा शब्द उर्दू आणि फारसी बर्फ या शब्दापासून सिद्ध झाला आहे. बर्फासारखी शुभ्र ती बर्फी. तिचे अनेक विविध मार्ग आहेत बनवण्याचे, पण आपल्याकडे जो खास फेमस आहे, दूध घट्ट आटवून त्याचा खवा बनवून त्यात साखर वापरून बनलेली मिठाई. आता अलीकडच्या काळात विविध रंग रंग वापरायचे नाहीत, आपल्याला रंग वापरायला सध्या परमिशन नाही आहे, आणि त्याच्या निमित्ताने आपण जी होणारी धडक कारवाई बघतो आहोत तर ती खूप महत्त्वाची आहे. तर बर्फीचं मुळातच बघा ना, नावच जे आहे बर्फासारखी बर्फी शुभ्र पांढरी, तर ठेवूया की तिला तसंच पांढरी वगैरे. या मिठाईचा सगळ्यात पहिला उल्लेख 14व्या शतकातले प्रसिद्ध कवी आहेत अमीर खुसरो, त्यांच्या लेखनात दिसून येतो. आणि दूध आणि बदाम यांचा वापर करून बनवलेली मिठाई त्या काळात लोकप्रिय होती वगैरे वगैरे असा उल्लेख अमीर खुसरो करतात. आपल्याकडे देशभरात इतक्या सगळ्या बर्फ्या प्रसिद्ध आहेत, पण वाराणसीची जी तिरंगा मिठाई आहे तिला GI टॅग मिळाला आहे, भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. आणि या मिठाईचा संबंध थेट ब्रिटिश काळाशी आहे. 1940 पासून ही मिठाई बनवली जाते, आणि त्या मिठाईच्या दुकानाचे जे मालक आहेत मदन गोपाल गुप्ता, तर त्यांना त्या तिरंगी मिठाईचं श्रेय दिलं जातं. कारण ब्रिटिश काळात भारताच्या तिरंग्यावर बंदी होती, आणि देशप्रेमाने भारलेल्या मदन गोपाल गुप्ता त्यांनी देशभक्ती दाखवण्याची संधी त्यांना मिठाईच्या निमित्ताने मिळाली. आता मिठाईवर बंदी आणू शकत नाहीत ना, आणि मग ती तिरंगी बर्फी अत्यंत लोकप्रिय झाली, आणि आजसुद्धा ही तिरंगा मिठाई वाराणसीची शान आहे. दुसरी एक उत्तराखंडची लोहाघाटची बर्फी, म्हणजे 1 क्विंटल दूध आठवून 15 किलो दूध उरवलं जातं, आणि त्यात 5 किलो साखर घालून ही मिठाई बनवली जाते. त्यामुळे प्रचंड खपते ती, रोज 20 किलो बर्फी लोक खातात तिथं. आणि त्यानंतरची बर्फी आहे पंजाबची दोधा बर्फी. पंजाबमधले कुस्तीपटू होते थर्बन विग, तर त्यांना कुस्तीसाठी लागणारा जो पोषक आहार होता दूध तूप खाऊन कंटाळले, आणि मग त्यांनीच स्वतः या दोधा बर्फीचा शोध लावला. दूध, क्रीम, सुकामेवा, तूप, आणि त्यातनं ही बर्फी सिद्ध झाली. आणि आजसुद्धा पंजाबवासियांचा सगळा हा जो आवड, पंजाबवासियांची आवड आहे मिठाईची, ती या दोधा बर्फीने भागते. आपल्याकडे ठिकपुरलीची मिठाई आहे कोल्हापूरची सुप्रसिद्ध. तिच्या तुम्ही बोर्ड वाचले असतील ठिकपुरली, तर काय आहे हे नेमकं? गाव आहे राधानगरी तालुक्यातलं ठिकपुरली. 32 वर्षापासून विशिष्ट पद्धतीने ही मिठाई बनवली जाते. म्हशीचं 10 ते 12 लिटर ताजं दूध तिथं वापरतात, आणि उकळून उकळून आटवून जी मिठाई बनते तर ती ठिकपुरलीची मिठाई. पटकन एवढ्या सगळ्या मिठाईंबद्दल बोलणं शक्यच नाही आहे, त्यामुळे मी अगदी थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला आवडला असेल, आणि जर रक्षाबंधन काल साजरं झालं असेल तर घरी आणलेली मिठाई असेल, जर रक्षाबंधन आज साजरं करणार असाल तर घरी मिठाई येणार असेल, तर त्यानिमित्ताने बर्फी खा, तोंड गोड करा, आणि गोड गोड गाणी ऐकत राहा. कुठे? इथेच FM रेनबोवर 107.1 MHz वर रश्मीसोबत.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: नेपियन्सी रोडवरच्या राजपिपला संस्थांच्या एकेकाळच्या महालाची जागा पाहून आपण आणखी पुढे निघालो की आपली भेट होते देवी भुवन या महालाशी. हा महाल बिकानेर संस्थांच्या महाराजांच्या मालकीचा होता. अर्थात आता तो महाल नाही, पण त्याच नावाची इमारत मात्र तिथे उभी आहे. नेपियन्सी रोडवर प्रियदर्शनी पार्क कडून वॉर्डन रोडच्या दिशेनं गेल्यावर नवजीवन चेंबर्स ही इमारत दिसते. तिच्या शेजारी असलेल्या डायमंड कोर्ट इमारतीच्या पलीकडं देवी भुवन आणि आशुतोष अपार्टमेंट अशा दोन इमारती उभ्या असलेल्या दिसतात. या दोन इमारतींपैकी देवी भुवन ज्या जागेवर उभी आहे त्या जागेवर 1887 ते 1943 दरम्यान बिकानेरचे अधिपती सर गंगासिंहजी महाराज यांचा देवी भुवन याच नावाचा राजवाडा उभा होता. समुद्र किनाऱ्याला अगदी लागून असलेल्या जवळपास 3,500 चौरस मीटरच्या प्रशस्त जागेवरचा हा राजवाडा सुद्धा 1932 पूर्वीपासून या ठिकाणी होता असं डिरेक्टरीवरून लक्षात येतं. या महालाच्या बांधणीतही कच्छ संस्थांचा महाल बांधण्यात सहभागी असलेल्या गुपचूप या इंजिनियरचा सहभाग होता.
0: 1943 गंगासिंह महाराजांचं निधन झाल्यावर या जागेपैकी काही जागा त्यांची नात आणि बिकानेर संस्थांची शेवटची महाराणी सुशीला कुमारी यांच्या नावावर झाली. या जागेवर आज आशुतोष अपार्टमेंट ही इमारत उभी आहे. ती अलीकडच्या काळात कधीतरी उभारण्यात आली असावी. महाराणी सुशीला कुमारी यांचं अलीकडेच वयाच्या 94 राजस्थानात निधन झालं. स्वातंत्र्यानंतर 30 मे 1949 पासून बिकानेरचा समावेश राजस्थान राज्यात करण्यात आला. देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या. केम्स कॉर्नरहून येणारा ऑगस्ट क्रांती मार्ग या दोन रस्त्यांना मिळतो आणि इथं तिठा तयार होतो. इथं असलेल्या सेंट स्टीफन चर्चमुळे या तिठ्याला स्टीफन तिठा असंही म्हणतात. आपल्या कार्यक्रमात मागं उल्लेख आलेली मोरवी संस्थांची मालमत्ता या ठिकाणीच होती.
1: इथून पुढे महालक्ष्मी मंदिरावरून पेडर रोडच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याचं नाव वॉर्डन रोड असं आहे. आता या रस्त्यावर असलेल्या राजमहालांची माहिती करून घेऊया. वॉर्डन रोडच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतो तो वाकानेर संस्थांचा वाकानेर हाऊस हा राजमहाल. वॉर्डन रोडवरून पेडर रोडकडे जाताना डाव्या हाताला आता बंद असलेली अमेरिकन दूतावासाची इमारत दिसते.

0: उंच भिंती आड लपलेली ही इमारत रस्त्यावरून सहजासहजी नजरेला पडत नाही. तिची थोडीशी झलक मात्र जरूर दिसते. नीट बघितलं तर तिच्यात या राजमहालाची थोडीशी झलक मिळते. आजच्या गुजरात राज्यातल्या मोरबी जिल्ह्यात असलेल्या पूर्वाश्रमीच्या वाकानेर संस्थानच्या महाराजांचा हा मुंबईतला राजवाडा. 1881 ते 1948 पर्यंत वाकानेर संस्थानच्या गादीवर असलेल्या सर अमरसिंहजी बानेसिंहजी यांच्या कार्यकाळात ही जवळपास 8300 चौरस मीटरची जागा सरकारकडून खरेदी करण्यात आली. 1936 साली या जागेवर महाराणा सर अमरसिंहजी यांनी हा प्रचंड मोठा महाल बांधला. मुंबईत त्यावेळी नव्यानच दाखल झालेल्या आर्ट डेको बांधणीचा प्रभाव असलेला वाकानेर हाऊस हा पहिला राजमहाल. त्या काळातले प्रसिद्ध वास्तुविशारद क्लॉड बॅटले यांनी या महालाचं आरेखन केलेलं आहे.
1: सन 1605 मध्ये अस्तित्वात असलेल्या आणि अवघी 55,000 लोकसंख्या असलेल्या या लहानशा संस्थानाला 13 तोफांच्या सलामीचा मान होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर इतर संस्थानाप्रमाणे हे संस्थानही भारतीय गणराज्यात समाविष्ट झालं. स्वातंत्र्यानंतर काही काळ सौराष्ट्रात सामील केलेल्या या संस्थानाचा समावेश 1 मे 1960 मध्ये निर्माण झालेल्या गुजरात राज्यात करण्यात आला. तत्पूर्वी 1954 मध्ये संस्थानाचे अधिपती महाराणा अमरसिंहजी यांचं निधन झालं होतं. त्यांच्या पश्चात गादीवर आलेले प्रतापसिंहजी यांच्या काळात हा महाल अमेरिकन सरकारला दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यानं देण्यात आला होता. अमेरिकन सरकारनं या महालात आपला मुंबईतला दूतावास थाटला आणि याचं वाकानेर हाऊस हे नाव बदलून लिंकन हाऊस असं केलं.
0: पुढची बरीच वर्ष हा महाल अमेरिकन दूतावास म्हणूनच कार्यरत राहिला होता. 2001 साली अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भर वस्तीतला हा दूतावास अमेरिकेनं कायमचा बंद केला आणि तो वांद्रे कुर्ला संकुलात नेला. तेव्हापासून हा महाल बंद आहे, पण रस्त्यावरून हा महाल पाहता येतो. हा महाल अजूनही त्याच्या मूळ स्वरूपात शिल्लक आहे. वाकानेर पॅलेस पाहून आपण महालक्ष्मीच्या दिशेने निघालो की मध्येच थोडं थांबून वसाहतवादी इतिहासाशी नातं सांगत उभ्या असलेल्या दोन वास्तूंची माहिती घेऊ. यातली पहिली आहे बॅटरी हाऊस. या इमारतीच्या नावाचं रहस्य ब्रिटिश काळात या ठिकाणी असलेल्या तोफखान्यामध्ये आहे.
1: 19व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईच्या किनाऱ्यांच्या रक्षणासाठी मलबार पॉइंट, कुलाबा, ऑयस्टर रॉक, शिवडी, क्रॉस आयलंड आणि महालक्ष्मी अशा एकूण 6 ठिकाणी तोफा बसवण्यात आल्या होत्या. यापैकी महालक्ष्मीचा तोफखाना या इमारतीच्या जागी होता. समुद्रामार्गे येऊ शकणाऱ्या संभाव्य शत्रूपासून संरक्षण म्हणून 10 इंचाच्या 2 18-टनी तोफा इथं बसवण्यात आल्या होत्या. तोफांसाठी लागणाऱ्या दारूगोळ्याचं गोदाम आणि सैनिकांसाठी बराकी अशी व्यवस्था या ठिकाणी होती. नंतरच्या काळात ब्रिटिशांना कुणीही प्रबळ शत्रू राहिला नाही, मग तोफखान्यांची आवश्यकता राहिली नाही. ही जागा यथावकाश विकण्यात आली. नंतर या जागेवर ज्या इमारती उभ्या राहिल्या त्यापैकी बॅटरी हाऊस ही एक. रूप बदलून उभ्या असलेल्या या इमारतीनं आपल्या नावात या ठिकाणचा इतिहास जपून ठेवलाय. बॅटरी हाऊस इथेच सोडून उद्या आपण जाऊ ब्रिज कँडी क्लबकडे.

अज्ञात मुंबई आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा चौथा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आताच आपण ऐकलीत दैनंदिन मालिका अज्ञात मुंबई. या अज्ञात मुंबईचा आजचा भाग आपण ऐकला. आणि आता वेळ झाली आहे आपल्या या कार्यक्रमातनं निरोप घ्यायची, रेनबो फंडेमधनं आपला निरोप घ्यायची. मात्र आपण दिवसभरामध्ये आजचा आपला शनिवार, म्हणजे ज्यांची रक्षाबंधन ज्यांचं काल साजरं झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी तो खासच असणार आहे, कारण की आज बऱ्याच घरांमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. आणि त्याबरोबरच उद्याचा रविवार, तर एकूणच छान आनंददायी असा शनिवार आणि आनंददायी असा रविवार तुमचा व्यतीत होवो ह्या मनापासून तुमच्या सगळ्यांसाठी शुभेच्छासुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की आज दुपारी 2 वाजता FM रेनबोवर RJ चैताली आपल्यासोबत असेल, तर सकाळी 10 वाजता FM गोल्डवर RJ गोपी आपल्यासोबत असतील. छान छान गाणी, छान छान गप्पा घेऊन, तेव्हा ऐकायला विसरू नका आमचे हे सगळेच कार्यक्रम. आपला आजचा दिवस मस्त मजेत, आनंददायी, चिंतामुक्त, आरोग्यदायी आणि जसा शनिवार तुम्हाला व्यतीत करावासा वाटतो तसा जावो. या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय आणि राम राम.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात पडलेल्यांची संख्या 579. भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिल कुमारनं पटकावलं. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर, साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. साखर वेळेवर बाजारात पोहोचावी यासाठी सरकार पुढील महिन्यापासून नवी वितरण प्रणाली सुरू करणार. त्यानुसार सध्याच्या मासिक कोटा पद्धती दर 15 दिवसांनी साखरेचं वितरण केलं जाईल. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताशकंदला भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते द्विपक्षीय महत्वाच्या विविध मुद्द्यांवर देखील चर्चा करतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील प्रसारित केलं जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तामिळनाडू, कर्नाटक, केरळम आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूतील इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूमधल्या विधानसौध इथं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. केरळमधल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्तानं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढवत आहेत असं नमूद करत सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरातील मृतांची संख्या 579 पोहोचली आहे तर 1924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 101 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भारताकडून नेपाळला आणखी मदत देण्यात आली आहे. काल संध्याकाळी 10 टन मदत सामग्री घेऊन जाणारं तिसरं विमान काठमांडूकडे रवाना झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S. Jaishankar यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. नेपाळमधून नवी दिल्लीत सुखरूप परतलेल्या तामिळनाडूतील 21 यात्रेकरूंच्या गटाची जयशंकर यांनी काल भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयात सरकारनं 24 तास कार्यरत असणारा एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. काठमांडू आणि बीजिंग इथल्या भारतीय दूतावासांनीही 24 तास कार्यरत राहणाऱ्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या 84 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 4000+ उमेदवार ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत तर इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पुनर्परीक्षा येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला होणार असून त्यासाठी उमेदवारांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही असं UGCनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं अमेरिकेकडून जेव्हलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे. भविष्यात भारतात या क्षेपणास्त्रांची संयुक्त निर्मिती करण्याच्या दिशेनं उभय देश काम करत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकत्रितपणे काम करण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील तेल कराराची घोषणा केली आहे. या करारामुळे अमेरिकेला 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळेल. हा करार अमेरिकन करदात्यांवर कोणताही भार न टाकता करण्यात आला असून यामुळे अमेरिकेचा एकूण तेलसाठा दुप्पट होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या तेल पुरवठ्यात होणाऱ्या या मोठ्या वाढीमुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमती कमी होतील आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणेच्या मार्गावर येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी 100% जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणारा मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील सुमारे 48 किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यासाठी 334 एकरहून जास्त जमीन सीमा सुरक्षा बल अर्थात BSFला देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची विविध कामं वेगात सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं सांगत भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज महिला T20 आशिया करंडक 2026 ब गटातील सामन्यात श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता सुरू होईल. अ गटात काल रात्री झालेल्या सामन्यात थायलंडनं हाँगकाँगचा 6 धावांनी पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा या स्पर्धेतला पहिला सामना उद्या थायलंडविरुद्ध होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिलकुमार यांना हंगेरीतील PSA बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं यजमान देशाच्या बाला स्फार्क्सचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सेंथिलकुमारनं या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जागतिक क्रमवारीतील 18व्या क्रमांकाच्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ANONG याचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत त्यानं भारताच्याच वीर चोत्राणीवर 3-2 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. हवामान. हवामान विभागानं ओडिशात येत्या 2 ते 3 दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. समुद्र खवळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्येकडील भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिलकुमारनं पटकावलं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात भारत उझबेकिस्तान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासोबतच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल संपर्क यंत्रणा, ऊर्जा, शिक्षण आणि जनतेतील परस्पर संबंध यासह विविध क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसंच दोन्ही देशातील सहकार्यासंबंधी आगामी धोरण निश्चित केलं जाणार आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज सकाळी 7:30 वाजता हे पर्यटक रेल्वेनं पटणाहून नागपूरकडे रवाना झाले आहेत. नेपाळ ते पटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी शासनाने आवश्यक समन्वय आणि मदत केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली इथं हॉकीचे दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांना पुष्पांजली अर्पण केली. मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. फिट इंडिया मोहिमेला चालना देण्यासाठी देशभरात मैदानावर एक तास हा उपक्रम राबविला जात असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सर्वांनी आठवड्यातून किमान एक तास मैदानावर घालवून निरोगी राहायला हवं. तसंच समृद्ध राष्ट्र उभारणीसाठी निरोगी युवा पिढी आणि निरोगी समाज अत्यंत आवश्यक असल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग UGC राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेटच्या 84 विषयांचे निकाल काल जाहीर झाले. दरम्यान राष्ट्रीय परीक्षा एजन्सी NTA यंदा जून महिन्यात पार पडलेल्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक टायपिंग, भाषांतर आणि भाषिक त्रुटी आढळल्याचं तज्ज्ञ समितीच्या निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 16 ऑगस्ट रोजी या 3 विषयांची उत्तर तालिका जारी केल्यानंतर परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. आता या 3 विषयांची पुनर्परीक्षा येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार असून यासाठी परीक्षार्थींना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. केंद्रीय वखार महामंडळानं नाशिक इथून तामिळनाडूतील चेन्नईसाठी या हंगामातील दुसरी कांदा एक्सप्रेस रवाना केली आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची वेळेवर उपलब्धता होईल. कांद्याच्या पुरवठ्यामुळे ग्राहकांसाठी कांद्याचे दर स्थिर ठेवण्यात मोठी मदत मिळणार असल्याचं वखार महामंडळानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात लागू झालेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचा सर्वाधिक फायदा मुस्लिम समाजाला होईल असं मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केलं आहे. या कायद्याची अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्यारे खान यांनी अभिनंदन केले. धर्मांतर विरोधी कायदा हा कोणत्याही एका समाजाविरोधात नसून सक्ती, फसवणूक किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महत्वाचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय परिवारातर्फे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागातील चारोसे या गावात काल रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मानवाच्या रक्षणासाठी संस्कारशील आणि स्वयंशासित समाज निर्माण करणं आवश्यक असल्याचं धनश्रीताई यावेळी म्हणाल्या. हिंगोली इथं अमोल गंगलवाड या पोलीस उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाजवळ सकाळी 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास पूर्णाकडून अकोल्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेसमोर गंगलवाड यांनी उडी घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडू शकतो. बेल्जियम आणि नेदरलँड्स इथं झालेल्या महिला हॉकी विश्वचषकात 5वे स्थान पटकावणाऱ्या भारतीय महिला संघासाठी हॉकी इंडियानं 50 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे. गुरुवारी ॲम्स्टेलविन इथं झालेल्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 3-1 असा पराभव केला. 1974 मधील पहिल्या विश्वचषकात 4थं स्थान मिळवल्यानंतरची

Absolutely. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर. G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांसाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीत उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आपण उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारो यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्यात. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत आणि अमेरिका यांच्यात जॅव्हलिन या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली असून त्याचा वापर भारतीय लष्करासाठी केला जाणार आहे. हे खांद्यावरून मारा करता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे आणि दोन्ही देश संयुक्तपणे त्याचं उत्पादन करणार आहेत. या करारामुळे भारतीय लष्कराला असलेलं अमेरिकेचं भक्कम पाठबळ दिसून येतं असं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलंय. तसंच हा करार म्हणजे परस्परांना लाभदायक सहउत्पादन वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातला उद्योगांचा पाया विस्तारण्यासाठीची उत्तम संधी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी आहे, मात्र तरीही आपण अत्यंत सावध असल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली. जून महिन्यात झालेला शांतता करार पुन्हा लागू करण्यासाठी वाटाघाटींवर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. इराणमध्ये सध्या देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय. या कराराची अंमलबजावणी सुरू असताना इराणनं सुमारे 9 कोटी पिंप तेलाची निर्यात केली होती असं त्यांनी सांगितलं. तर एका दुसऱ्या संदेशात इराणचे सर्वोच्च नेते मुस्तबा खामेनेई यांनी देशासमोरच्या वाढत्या आर्थिक आव्हानांवर आणि लोकांच्या रोजीरोटीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. अमेरिका आणि इराणनं संघर्षविरामासाठी गेल्या 18 जूनला केलेल्या करारातल्या अटींचं वारंवार उल्लंघन झाल्यानं तो निष्फळ ठरला आहे. सर्बियातल्या बेलग्रेड इथं अलिप्ततावादी चळवळीत सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुख तसंच शासनप्रमुखांच्या पहिल्या परिषदेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त उच्चस्तरीय स्मरणोत्सवाची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे 2 दिवस ही बैठक चालेल. या बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत. अलिप्ततावादाचा वारसा आजच्या जगासाठी शिकवण अशी या बैठकीची संकल्पना आहे. भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य असून या चळवळीच्या तत्व आणि मूल्यांप्रती भारत सदैव वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तमिळनाडूत इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते

0: बंगळुरुत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलंय. आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय. महाराष्ट्रातून नेपाळला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 100 भाविकांची बिहार सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून बिहारमध्ये काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. यानिमित्तानं त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. जिद्द, शिस्त आणि उत्कृष्टतेची भावना ही देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशात विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था ही प्रत्येक स्तरातील प्रतिभेची जडणघडण करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात 1 तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
2: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: केंद्रीय गोदाम महामंडळानं महाराष्ट्रातल्या नाशिकहून तमिळनाडूमधल्या चेन्नईला कांदे घेऊन जाणारी दुसरी रेल्वेगाडी रवाना केली. यामुळे पुरवठा साखळी मजबूत होऊन देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वेळेवर होईल असं महामंडळानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय

अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर जी ट्वेंटी देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सोबत आहे मी आर जे चैताली। चला दोस्तों हो कार्यक्रमाला सुरुवात करते आणि आज मी बोलणार आहे आपल्या सगळ्या निसर्गातल्या आवडीच्या महिन्याबद्दल। सावन का महिना पवन करे सोर, जियरा रे झूमे से जैसे बनमानाचे मोर। 1967 रिलीज झालेलं मिलन चित्रपटातलं हे गीत श्रावणाच्या देखाव्याची खरी अनुभूती देतं नाही? निसर्गाचं ते मनमोहक रूप आणि मराठी सणांची आरास असलेला हा श्रावण मास, याच श्रावणामासाबद्दल आज थोडंसं बोलूया। चला दोस्तों हो या कार्यक्रमात आपलाही सहभाग नेहमी स्वागतार्ह आहे आणि त्यासाठी संपर्क करण्याकरता आपले क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133। तसंच आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6610-71। श्रावणाबद्दल आपण सगळेजणं जाणून घेण्यासाठी ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। चला तर मग सुरुवातही करूया अशा छानशा गीतानं।

तर असा सावळा श्रावण खरंच आला की हो, काय ना निसर्गाच्या सृजनाचं राजेपण सांभाळत हा श्रावण मास अगदी येऊन ठेपला आणि खरं सांगू का अर्धा संपला देखील. कितीही छान अनुभूती आहे माहेरवाशिणींना व्रतवैकल्यात गुंतवून टाकणारा, सणांनी आपापसाठी कटुता काढून टाकणारा हा महिना आनंदाची बीजं चित्तवृत्तीत अगदी पेरून जातो नाही. निसर्गानं स्वतःभोवती पांघरलेली हिरवीगार शाल, ऊन पावसाची चालवलेला हा सुंदरसा खेळ, पांढऱ्या शुभ्र स्वच्छ खळाळत्या धबधब्यात नाहून निघणारा डोंगर, डेरेडार झाडाला बांधलेले सुगरणीचे खोपे आणि पारंब्यांना टांगलेले झुले हे श्रावणाचं रूप गावोगावी याच कालावधीत तर पाहायला मिळतं, नाही का? पृथ्वीवरील हिरव्यागार स्वर्गाची अनुभूती याच श्रावणात येते की हो. लाल चुटूक तेरडा, धायरीची तांबूस फुलं, विविध रंगी रानफुलं, अनेकविध फळं, अनेक खनिजांनी युक्त कंटोरली, भोकर, अळू अशा रानभाज्यांचा मेवा, पक्ष्यांचा किलबिलाट श्रावण आपल्यासमोर अगदी समोर आणून ठेवतो आणि या साऱ्यामुळे निसर्गाचं हे जणू अनोखं रंगसंमेलनच भासतं. निसर्गाच्या या आविष्काराला विविध सणांची सुद्धा सोबत असते. तेव्हा या श्रावणात येणारे सगळे सण आपण अनुभवतोय आणि श्रावण महिन्याचं महत्त्व कसं आहे हेही जाणून घेतोय. ऐकूया छानसं एक गीत.

खरंच आहे, श्रावण महिना अतिशय सुंदर असा साजीरो रूप घेऊन येतो यात अगदी तिळमात्र शंका नाही बरं का. कारण श्रावणाचं हे जे काही रूप आहे हे मनमोहक आणि सगळ्यांना भावणारं रूप आहे. अनेक श्रोते आज या निमित्तानं कार्यक्रमामध्ये जोडले गेले आहेत आणि जोडले गेलेले असताना श्रावण महिना आणि त्याच्याशी संबंधित अनेक गाणी सुद्धा आपल्या अनेक श्रोत्यांनी मला सांगितलेली आहेत की हे आम्हाला गाणं ऐकायची इच्छा आहे. तर निश्चित त्यांची सगळी गाणी लावण्याचा प्रयत्न करेन. ओंकार काटकर, मंगेश जोशी, मंगेश म्हात्रे, नितीन स्वामी, प्रकाश कुलकर्णी, विठ्ठल मसलेकर, तसंच अरुण अपर्णा गावकर ह्या सगळ्यांचाच कार्यक्रमामध्ये सहभाग झालेला आहे. आणि आपण आता श्रावणाच्या रूपांकडे आलो होतो आणि सुरुवात केली होती सणांपासून. श्रावण

ची सुरुवात होते अर्थात नागपंचमीनं. शेतीचं रक्षण करून शेतकऱ्यालाही मदत करणाऱ्या नागदेवतेचं पूजन हे या सणाचं महत्त्व. यानंतर सारे कोळी बांधव आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्यास सज्ज होतात. समुद्राला नारळ अर्पण करून त्याला शांत करणारी नारळी पौर्णिमा ही आत्ताच आपण अनुभवली. याच वेळेला छानशा बहीण भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण हाही तुम्ही नक्कीच काल साजरा केला असेल. असे अनेक सण श्रावण महिन्यात येतात. बालकृष्णाच्या बालक्रीडा दाखवणारा, बालगोपालांचा लाडका दहीकालेचा उत्सव हा मुलांचा आवडता उत्सव आता येतोच आहे बरं का. विवाहित स्त्रिया याच महिन्यात मंगळागौर पूजतात. दर सोमवारी भगवान शंकराला शिवामुठ वाहतात. मंगळागौरीच्या सणासाठी खास वेशभूषा करून, केशभूषा करून, दागदागिने लिहून माहेरवाशिणी सणांच्या निमित्तानं माहेरी येतात. आपली सारी सुखदुःख आई बहीण भावांशी हितगुज करत अगदी मनमोकळेपणाने सांगतात. आपल्या दुःखावर मायेची फुंकर घेऊन आपल्या सासरच्या माणसांचं कोड कौतुक करून या साऱ्या सण समारंभामध्ये या सगळ्या स्त्रिया सहभागी होतात. आणि हे श्रावणाचं रूप खरंच हसरं लाजरं आहे, नाही का? चला तर ऐकूया छानसं या श्रावण मासाचं गीत.

रसा हा सरा नाचरा डोळ्यात सगळ्यांना साठवून ठेवता येईल असा हा श्रावण महिना खरंच आला. आणि काय सांगू, अर्धा संपला. मी मगाशी म्हणाले तसं की या श्रावण मासामध्ये निसर्ग अगदी भरभरून देत असतो. अनेक श्रोते या निमित्तानं जोडले गेले आहेत. बऱ्याच जणांनी बरीच गाणी श्रावणाची सुचवली आहेत, पण जितकी मला जमतील ती मी नक्की ऐकवायचा प्रयत्न करेन. किशोर पेडणेकर, शुभलक्ष्मी मॅडम, सुरेश सर, अशोक पाटील, चंद्रशेखर सर, अविनाश दिवेकर सर, प्रणव शिंदे, गौतम भिंगारडे असे अनेक श्रोते व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून मला जोडले गेले आहेत. आणि खरंच या सगळ्यांना, कदाचित ऐकणाऱ्या प्रत्येकाला, या श्रावण महिन्याची आठवण आपल्या बालभारतीच्या पुस्तकात सुद्धा आठवली असेल. कारण श्रावण महिना, पशुपक्षी सुद्धा खूप या महिन्यात आनंदात असतात, कुरणं वनात बागडत असतात. बगळ्यांची माळ काळ्या नभाला सुशोभित करते, दुधडी भरून वाहणारी नदी पाणी टंचाईचं सावट दूर करते, एकूणच सगळंच वातावरण अगदी प्रसन्न असतं. या वातावरणात आपापल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असते. कारण आपलं आरोग्यसुद्धा या महिन्यासाठी चांगलं ठेवण्यासाठी काही नियम व्रतवैकल्य केले जातात. तेलकट तामसी खाऊन चालत नाही, आणि त्यामुळे व्रतवैकल्यांचं सुद्धा महत्त्व या काळात समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या पोटाला पचेल इतकाच आहार शक्यतो आपण केला पाहिजे, आणि या काळात शाकाहार असावा असं शास्त्र सांगतं. व्रतवैकल्यांमागे शरीराला आवश्यक असणारं लंघन असावं हा खरं तर याचा मूलभूत हेतू आहे. हे सुद्धा शिस्त आणि संयम आपल्याला श्रावण महिना शिकवत असतो. सगळ्या मागचं विज्ञान जर आपण समजून घेतलं ना, तर श्रावण महिना नक्कीच खूप चांगल्या अर्थानं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवून आनंदी ठेवायला भाग पडेल. याच श्रावणाचं महत्त्व अनेक कवी कवयित्रींनी आपल्या साहित्यातून विशद केलं. बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता, तर असा रंगारी श्रावण ही ऐश्वर्य पाटेकर या कवींची कविता श्रावणाचं अगदी हुबेहूब आणि चक्खल वर्णन करणारी आहे. बरं का, निसर्ग भ्रमंती ट्रेकिंगसाठी, पावसाळी सहलीसाठी श्रावण मास परफेक्ट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. निसर्गाच्या सानिध्यात जिथे जाऊ, जिथे फोटो काढू ना, इतके फोटोजेनिक व्ह्यू असतात की सेल्फी काढून विदाऊट एडिटिंग छानपैकी डी पी ठेवायला या फोटोंचं श्रावण महिन्यात खूप काही कलेक्शन बघायला मिळतं. अशी श्रावण मासाची छोटीशी बालकवींची कविता ऐकवल्याशिवाय पूर्ण कसा होईल कार्यक्रम. चला ऐकूया.

तर असं हे श्रावण महिन्याचं गीत मला वाटतं सगळ्यांनी बालभारतीच्या पुस्तकात अनुभवलेलं असेलच. आपल्याला अनेक श्रोते पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. पंकज मोहोड सर फोन करून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते नेहमीच सगळ्यांना मोटिवेट करत असतात. मोरेश्वर सर, श्रीपाद जोशी सर, अविनाश कडू सर, ज्यांची ज्यांची नावं घ्यायची राहिली असतील त्यांची पुन्हा एकदा या निमित्तानं आठवण करते. आणि खरंच तुमचा सहभाग कार्यक्रमात नेहमीच सगळ्याच आरजेंना उत्साह देणारा असतो. खरंच हा श्रावण महिना किती वर्णावा नाही का? आषाढात प्रचंड पाऊस असतो पण श्रावण महिना मात्र परमेश्वरानं आपल्याला दिलेलं निसर्गाचं सुंदर वरदान आहे. मनाची मरगळ दूर करणारा, झाडापानांना चमकदार करणारा असा हा श्रावण महिना खरंच प्रत्येकाला आवडणारा असाच आहे. किती त्याचं वर्णन करावं, पण तरीसुद्धा जाता जाता असं वाटतं, हरित तृणांनी सजली वसुधा नटुनी हिरवी गार, ललनाही झाल्या प्रसन्न पहा तुझ्या या रूपाने, श्रावण मासाचे हे गीत गुंफिले मी माझ्या या छोट्याशा कमीशा अल्पशा अशा शब्दांनी. असा हा श्रावण महिना खरंच याचं वर्णन करत राहावं असं आहे. पण आपल्याला वेळेची सुद्धा कुठेतरी मर्यादा आहे, तेव्हा आपण 3 वाजता आपण बातम्या ऐकणार आहोत आणि 3:10 पुन्हा एकदा सप्तरंगी 7 मी आरजे चैताली तुमच्याबरोबरच असणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा श्रावणाचं हे गीत ऐकूया, श्रावणाचं हे गीत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सदिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा

0: अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांग पत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. ओळख न पटलेल्या मृतदेहांचं दफन करण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला आहे. या सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने दफनापूर्वी घेतले जातील असं नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलं आहे. आतापर्यंत भारतानं एकूण 57.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये हरद्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
1: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी को जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. मराठवाड्यातील काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नागालँडच्या युवा संसाधन आणि क्रीडा संचालनालयानं असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमधले क्रीडागुण हेरावेत, लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं त्यांनी सुचवलं. क्रीडा दिनानिमित्त आज नंदुरबार इथं मेजर ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुलांचे 8 आणि मुलींचे 6 अशा एकंदर 14 संघांनी भाग घेतला. भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाल्याची माहिती नीरजनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली. काहीच दिवसांपूर्वी तो डायमंड लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला होता पण आता याही स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. भारताच्या वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरी इथं झालेल्या PSA बुडापेस्ट खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हंगेरीच्या बालाज फरकास याच्यावर 3-0 अशी मात केली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या परिसरातल्या 5 उपहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकले

गेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित, पुरातल्या मृतांची संख्या 626 आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकता आहात एफएम रेनबो वाहिनी आणि आज आपल्यासोबत आहे मी आरजे चैताली. आत्ताच आपण सगळ्यांनी श्रावण मासाचं महत्त्व जाणून घेतलं नाही का आणि श्रावणात पहिला सण येतो तो अर्थात नागपंचमीचा सण. पर्यावरणामध्ये खरं तर ही जी सापांची भूमिका आहे ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि या दृष्टिकोनातूनच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आज नागपंचमी झालेली असली तरीसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत सर्पमित्र गार्गी सावंत. आपलं खूप मनापासून मी स्वागत करते गार्गीजी.
2: नमस्कार.
1: आणि खरंच नमस्कार आणि आता आपण तुमच्याशी बातचीत करणार आहोत पण सर्वप्रथम गार्गीजींची मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देऊ इच्छिते. तर त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर त्या सध्या युनायटेड किंगडममध्ये PhD शिक्षण घेत असून पक्ष्यांच्या लोकसंख्या पर्यावरण शास्त्राचा त्या सध्या अभ्यास करत आहेत. त्यांचे पदवी शिक्षण प्राणीशास्त्र विषयात झालेले असून पर्यावरणशास्त्र आणि संवर्धन जीवशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. गेली अनेक वर्ष संशोधन पर्यावरण शिक्षण जनजागृती वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्या कार्यरत होत्या. विविध स्वयंसेवी संस्था आणि संवर्धन प्रकल्पातून काम करताना विद्यार्थी नागरिक स्थानिक समुदायांमध्ये निसर्ग किंवा जैवविविधतेविषयीची जागरूकता निर्माण करण्याची संधीसुद्धा त्यांना लाभली. मुंबईत असताना त्यांनी सर्पमित्र म्हणून सुद्धा काम केलं असून अनेक साप बचाव मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्याचबरोबर सापांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि वन्यजीवांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रबोधनपर कार्यक्रम त्यांनी घेतलेत. सध्या संशोधन आणि पक्ष्यांच्या लोकसंख्येतील बदल किंवा समकालीततेचं स्वरूप बदलत्या हवामानाचा पर्यावरणीय घटकांचा एकंदरीत लोकसंख्येवर होणारा परिणाम समजून घेणं हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय आहे. निसर्गातील विविध जीव आणि बदलत्या पर्यावरणाशी कसं काय जुळवून घेता येईल हाच त्यांना नेहमी विषय आकर्षित करणार आहे. गार्गीजी पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि नागपंचमीच्या निमित्तानं खरं तर साप म्हटल्यानंतर सगळ्यांना भीती वाटते आणि आम्ही अजूनही श्रावण महिन्यातच आहोत आणि पहिलाच सण हा आहे तेव्हा आता तुमच्याशी बातचीत करायला सुरुवात करणार आहे पण अर्थातच या गाण्यानंतर मगाचं एक मंगळागौरीचं आमचं गाणं राहिलं होतं ते पूर्ण करून तुमच्याशी गप्पा मारायला सुरुवात करते.

0: तर सप्तरंगी साथमध्ये आत्ता माझ्याबरोबर आहे गार्गी सावन. सर्पसखी म्हणता येईल तिला, सर्पमित्र म्हणता येईल. आणि मी म्हटलं तसं, नागपंचमी जरी होऊन गेली असली ना, तरी साधारण या कालावधीमध्ये कोकणात वगैरे फिरताना आपल्याला बरेच साप दिसू शकतात किंवा दिसतात. तर आता मी थेट गार्गी तुझा परिचय करून दिला आहे, तेव्हा आता माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते विचारायला सुरुवात करते. अगदी सगळ्यात पहिला प्रश्न की ना, आपल्याकडे खूप आधीपासून असं साधारणपणे आहे की सापाला ना बरेच जण दूध पाचतात, आणि ही दूध पाचण्याची जी काही प्रथा आहे, तर यामागचं सत्य काय आहे, आणि खरंच मुळात साप खरोखर दूध पितात का? एक सर्पसखी या नात्यानं काय सांगशील?
1: नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजण्याची जी प्रथा आहे ती खूप जुनी आहे आणि धार्मिक श्रद्धांशी जोडलेली पण आहे. परंतु जर शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर साप हे सस्तन प्राणी नाही आणि त्यांना दूध पचवण्याची शारीरिक क्षमता नसते. तर सापांचा जो मुख्य आहार आहे तो उंदीर, बेडूक, पाल, पक्ष्यांची पिल्ले किंवा इतर लहान प्राणी असा असतो. तर त्यामुळे साप नैसर्गिक परिस्थितीत असं कधी दूध पित नाही. पण लोकांना कधी कधी वाटतं की साप दूध पित आहे, पण वास्तविकता अशी असते की जो पकडलेला साप असतो त्याला बराच काळ पाणी नाही मिळालेलं असतं, त्यामुळे तो दुधातील पाणी किंवा ओलावा असं घेत असतो. तर दूध पाजल्यामुळे सापांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम घडू शकतो आणि कधी कधी मृत्यूही होतो त्यांचा.
0: अरे बापरे.
1: तर नागपंचमीचा खरा अर्थ असं मला वाटतं म्हणजे निसर्गाचा आदर करणे आणि सर्व जीवांचे संरक्षण करणे. त्यामुळे जर साप पकडून त्यांना दूध पाजण्यापेक्षा त्यांची जी प्रतिमेची पूजा आहे ती करू शकतो किंवा
0: बरोबर प्रतिमेची पूजा, मला वाटतं हा जो एक शब्द तू आत्ता गार्गी वापरलास तो खरं तर खूप योग्य आहे. किंवा आणि तू म्हणालीस तसं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की साप दूध पितो पण कदाचित त्याला पाणी हे मिळालं नसेल. आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची सांगितलीस तू की सापाला दूध पाजल्यामुळे कदाचित त्यांचा मृत्यूही ओढवू शकतो, तर हे बऱ्याच जणांना माहीत नाही. पण कोकणात ना अजूनही काही ठिकाणी नागपंचमीला मूर्तीपूजा केली जाते, तर खरंच याबद्दल तू जो गैरसमज दूर केलास तो खूप महत्वाचा ठरला या दृष्टिकोनातून. आता अर्थात मी एक फार महत्वाचा प्रश्न विचारणार आहे, कारण आपल्याकडे सर्पदंशाने होणारे मृत्यूसुद्धा स्टॅटिस्टिकल डेटा जर आपण बघितला तर जास्ती असतात. म्हणजे महाराष्ट्रात आढळणाऱ्या विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख खरं तर आपल्याला असायला हवी. तर मला तुला हेच विचारायचं आहे की विषारी आणि बिनविषारी सापांची जी ओळख आहे ती सामान्य नागरिकांनी कशी काय करून घ्यायला हवी, काय सांगशील याबद्दल, काय मार्गदर्शन करशील आम्हाला?
1: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सर्वसामान्य नागरिकांनी सापांची

0: ची ओळख करण्याचा प्रयत्न करावा, पण फक्त बाह्य लक्षणावर विश्वास ठेवू नये.
1: बर.
0: तर महाराष्ट्रात बिग फोर म्हणून ओळखले जाणारे चार मुख्य साप असे आहेत.
1: ओके.
0: म्हणजे इंग्लिश मध्ये इंडियन कोबरा, ज्याला आपण मराठीत नाग म्हणतो, किंवा कॉमन क्रेट.
1: करेक्ट. कॉमन क्रेट हा पण एक तू वर्णन केलास, तर मला वाटतं एकदा तू परत सांगावंस, म्हणजे कदाचित सगळ्यांपर्यंत हे पोहोचेल. नक्कीच.
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सर्वसामान्य नागरिकांनी सापांची ओळख करण्याचा प्रयत्न करावा, पण फक्त बाह्य लक्षणावर विश्वास ठेवू नये.
1: बर.
0: तर महाराष्ट्रात बिग फोर म्हणून ओळखले जाणारे चार मुख्य साप असे आहेत. म्हणजे इंग्लिश मध्ये इंडियन कोबरा, ज्याला आपण मराठीत नाग म्हणतो, किंवा कॉमन क्रेट, ज्याला मण्यार म्हणतात, इंडियन रझल्स वायपर, ज्याला आपण घोणस म्हणतो, आणि फुरस, दॅट इज सॉ स्केल्ड वायपर. तर मात्र डोक्याचा आकार किंवा रंग, डोळ्याची रचना हे पाहून विषारी आणि बिनविषारी सापाची अचूक ओळख करणे नेहमी शक्य नसते. तर अनेक बिनविषारी साप पण कधी कधी विषारी सापांसारखे दिसतात. तर
1: okay.
0: साप दिसल्यास त्याला स्पर्श करू नका किंवा पकडण्याचा प्रयत्न नका करू. सुरक्षित अंतर ठेवा आणि स्थानिक सर्पमित्र किंवा वनविभागाची संपर्क करा.
1: बरोबर.
0: सुरक्षित अंतरावरून आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहे, तर मोबाईलवर एक फोटो काढा आणि ओळखीसाठी कोणाला सर्पमित्राकडे, जसं मी सांगितलं, किंवा वनविभागाच्या कोणा ओळखीच्या कडे असं पाठवू शकता, आणि मग तुम्हाला त्याची ओळख मिळू शकते. आणि ज्यांना सापांविषयी अधिक माहिती घ्यायची आहे, त्यांनी सापांची ओळख करून देणारी मार्गदर्शक पुस्तके, म्हणजे फील्ड गाईड्स किंवा इंटरनेटवर फ्री PDF असतात, त्या माहितीचा अभ्यास करावा. आणि मात्र सापांची अचूक ओळख अनुभवानेच येते, तर त्यामुळे जेव्हाही तुम्ही साप बघाल तेव्हा सुरक्षित अंतर ठेवणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
1: मला वाटतं गार्गी तू आत्ता एक आम्हाला सांगितलंस की साप दिसल्यानंतर त्याचा फोटो काढा, पण मुळात अगं साप दिसल्यानंतर माणूस इतका भयंकर घाबरलेला असतो की फोटो, मोबाईल या गोष्टी आपल्या नाही लक्षात राहत. आणि तू म्हणलीस तसं की खरंच याची जाणीव आणि ओळख करून घ्यायला हवी, कारण साप दिसल्यानंतर जे काही आपण घाबरतो तर ते खूप, मला वाटतं काय म्हणू शकतो त्याला, की त्याला आपण काही करू शकत नाही, तर त्यावेळेला काय करावं हे सुचण्यासाठी तू म्हणालीस ते फार महत्त्वाचं मला वाटलं, की आपण माहिती करून घेणं हे खूप जास्ती गरजेचं आहे. तर आता याच प्रश्नाकडे मी येणार आहे की घरात किंवा शेतात बऱ्याच नागरिकांना साप दिसतो, आणि मग त्यावेळेला कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात, तर त्या कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत. आणि मी किंबहुना असं म्हणणार नाही की फक्त शेतात, आता तर शहरांच्या अधिवासात सुद्धा साप दिसतात. तर एक सर्पमित्र या नात्यानं कुठल्या चुका होत असतात, आणि आपण नेमकं घरात आणि शेतात साप दिसल्यावर काय करायला पाहिजे असं तुला वाटतं, काय सांगशील याबाबत?
0: घरात किंवा शेतात साप दिसला तर सर्वप्रथम घाबरू नये. आता हे बोलणं तर सोपं आहे, परंतु शांत राहणे हे महत्वाचं आहे.
1: बरोबर, तू म्हणलीस शांत तर नक्कीच राहायला हवं.
0: तर साप माणसावर हल्ला करण्यासाठी कधी घरी येत नाही. ते त्यांचे भक्ष्य पकडण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात किंवा शेतात शिरतात.
1: बरोबर.
0: तर साप दिसल्यानंतर सुरक्षित अंतर ठेवा आणि घरातील इतर व्यक्तींना, विशेषतः मुलांना आणि पाळीव प्राण्यांना त्या ठिकाणापासून लांब ठेवा.
1: बर.
0: सापाला
1: एकच मिनिट, तू म्हणली लांब ठेवा, पण होतं कसं अगं, तो ना दिसल्या दिसल्या काय करायचं हे नाही सुचत, तर त्यावरती काय सांगशील?
0: मारण्याचा किंवा बाहेर काढण्याचा प्रयत्न स्वतः करू नका.
1: बर.
0: त्वरित स्थानिक सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधा. आणि काठी, दगड किंवा रॉकेल किंवा इतर काही उपाय वापरून सापाला हकलण्याचा प्रयत्न करणे ही मोठी चूक आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे काय होतं की साप घाबरतो. आणि
1: साप घाबरतो हे मला वाटतं जे स्टेटमेंट आहे हे खूप वेगळं आहे, आणि आपणच एवढे घाबरलेले असतो, पण तू म्हणतेस म्हणून मला खरंच विश्वास आहे यावर.
0: बचावसाठी दंश करू शकतो. तसेच साप मारणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे.
1: बरोबर.
0: तर जर चुकून साप चावला तरी, तर झाडपाल्यांचे उपाय किंवा मंत्रतंत्र किंवा घट्ट बांधणी यासारखे उपाय करू नका.
1: बरं.
0: लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटल किंवा तेच रुग्णालयात घेऊन जा. आणि प्रतिविष म्हणजेच अँटीवेनम हे साप चावल्यावर प्रभावी उपचार आहे.
1: बरं, मला वाटतं आत्ता तू अँटीवेनमचा उल्लेख केलास. कोकणामध्ये अनेक अँटीवेनमचे डोस बनवण्यासाठी

डॉक्टर्सची टीम आणि सर्पमित्रांची टीम पोहोचलेली असते आणि आपल्या खरंच वनविभागानं सर्पमित्रांची लिस्ट ही नेटवरती उपलब्ध करून दिली आहे. तुझ्याशी अशी चर्चा मला पुढे सुरू ठेवायची आहे, कारण साप हा एक, तू मगाशी खूप छान वाक्य म्हणली की साप खरंच घाबरट असतो हे अनेकांना माहिती नसतं. थोडी जरी चाहूल लागली तरी साप लगेच पळून जातो. तर सापाबाबतचे अजून काही गोष्टी आणि गैरसमज आहेत ते मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत. पण एकीकडे आपण छानशी गाणी सुद्धा ऐकूया. चला तर मग ऐकूया एक छानसं गीत.

0: तर मला वाटतं गार्गी आपण एकीकडे गाणी ऐकतोय आणि खरं सांगू का बघ किती श्रोते आपले जोडले गेले आहेत. सर्पमित्रांनी जो काही साप त्यांच्या घरी पकडलाय त्याचा फोटो त्यांनी मला पाठवलेला आहे. पंकज मोहड यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिल्या, तुलाही शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश पाटील किंवा शुभलक्ष्मी मॅडम, श्रीपाद जोशी सगळेच जण आपापल्या आठवणी जाग्या झाल्यात. काहींच्या घरी किंवा शेतात पकडलेला साप आहे त्याचे फोटोही पाठवलेले आहेत. तर सगळे श्रोते या निमित्तानं कार्यक्रम सहभागी झाले आणि खूप छान वाटतंय आज मला की कोणी सापाला मारलेलं नाहीये. सर्पमित्रांना तू जसं म्हणालीस तसा संपर्क केलाय त्यांनी आणि सर्पमित्राला संपर्क करून जो काही सर्प आहे तो पकडून मला वाटतं त्यांनी मेसेज केला आपल्याला, त्याला त्याच्या अधिवासात सोडलं गेलंय. सगळ्या श्रोत्यांचे खूप आभार आणि मला वाटतं गार्गी तू पण छान माहिती देतेस. तर आता मी अर्थातच पुढच्या एका महत्वाच्या प्रश्नाला येणार आहे आणि तो प्रश्न कदाचित तुला अनेक लोक विचारत असतील. तर एक हा एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून तू काम करतेस त्यासाठी की सर्पमित्र म्हणून काम करताना तुला आलेला सगळ्यात थरारक किंवा एखादा संस्मरणीय अनुभव असेल तर तो, किंवा त्यानिमित्तानं एखादी आठवण काय सांगशील?
1: माझा सर्वात संस्मरणीय अनुभव मी 9वीत असताना घडला. म्हणजे
0: 9वीत असताना? बर बर.
1: मी सर्पमित्र म्हणून काम करण्याच्या खूप आधीपासून तर माझ्या वडिलांनी एक मोठा नाग वाचवला होता.
0: बर.
1: त्याच्या शेपटीचा काही भाग जखमी झाला होता.
0: बरं, आधी तू एकच मिनिट, तुला थांबवलं मध्ये की तुझ्या वडिलांचंही अभिनंदन की तेही सर्पमित्र आहेत हे कळलं आम्हाला आताच.
1: आणि त्या जखम्यामध्ये आळ्या पडल्या होत्या.
0: अरे बापरे.
1: त्या नागावर उपचार करताना मी वडिलांना मदत करत होते आणि आम्ही चिमट्याच्या सहाय्याने जखमेतील आळ्या काढल्या, जखम स्वच्छ केली आणि औषध उपचार केले.
0: बापरे, तू हे सहज सांगतेस पण माझ्या अंगावर काटा आलाय की हे सगळं तू कसं काय केलं असेल. हॅट्स ऑफ टू यू.
1: सुरुवातीला तो नाग फणा काढून बचावात्मक प्रयत्न करत होता.

0: असतात त्यांच्याशीच जोडतो. पण ह्या अनुभवातून मला असं वाटतं की सरपटणारे प्राणी देखील त्यांचा त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने परिस्थितीला प्रतिसाद देतात.
1: खरंय, तू म्हणलीस तसं सरपटणारे प्राणी देखील प्रतिसाद देतात, आणि त्या निमित्ताने तुझा हा प्रसंग सांगितलास की इयत्ता 9वीतला हा प्रसंग आहे, आणि तुझ्या कदाचित मला वाटतं तुझ्या बाबांकडूनच तुला याचा एक प्रशिक्षण मिळालं असेल. खरं तर काही विषय हे ना प्रॅक्टिकली अनुभवायचे विषय आहेत, जसं तू म्हणालीस की साप हा जास्तीत जास्त बघून त्याची माहिती मिळवून समोर आल्यावर आपण जर घाबरलो तर मग काहीच उरणार नाही. तर याबाबत तू छान माहिती देतेस आणि तू अनेक काम साप बचाव मोहिमांमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहेस, तर खरंच तुझं अतिशय मनापासून अभिनंदन. एक पुढचा प्रश्न मनात आहे की सापांबाबत समाजात जर बघायला गेलं तर कुठले गैरसमज सर्वाधिक आहेत आणि ते दूर करणं आवश्यक आहे असं तुला वाटतं, काय सांगशील सगळ्यांना या निमित्ताने?
0: साप हे पर्यावरणातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. ते अन्न साखळीतील महत्वाचे भक्षक म्हणून काम करतात.
1: बरोबर.
0: आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.
1: बरोबर आहे, कारण साप नसेल तर परत पर्यावरणाला बाधा येऊ शकते.
0: आता शेतीच्या दृष्टीने पाहिलं तर साप मोठ्या प्रमाणात उंदीर खात आणि उंदीर पिकांचे व धान्यांचे मोठे नुकसान करतात दरवर्षी. आणि जर साप शेतकरीचा हा जो आर्थिक नुकसान आहे तो कमी करण्यास मदत करतात. साप स्वतःही गरुड, घार, मंगूस आणि इतर अनेक प्राण्यांचे भक्ष्य असतात. तर त्या
1: बरोबर ती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भक्ष्य आणि भक्षक साखळी, आपण त्याला चेन असं म्हणू शकतो.
0: अन्न साखळीत त्यांचे महत्वाचे स्थान आहे.
1: नक्कीच.
0: आणि सापांची संख्या कमी झाल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो. तर म्हणून सापांकडे भीतीने पाहण्याऐवजी त्यांना त्याचा पर्यावरणातील जो योगदान आहे त्यांचा तो त्याचा जाणीव ठेवून त्यांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
1: बरोबर आहे, तू जे म्हणतेस ते खरंच पटतंय मला की ही एक आपली सामूहिक जबाबदारी नक्कीच आहे. आणि थोडंसं आपणही कदाचित जागरूक राहिलो याबाबत, थोडीशी माहिती कदाचित काढली तर फायदा होऊ शकेल की ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि या निमित्ताने ना अनेक ठिकाणी कार्यशाळासुद्धा भरतात, तर आपण त्याचाही एक थोडासा विचार केला पाहिजे. तुझ्याशी अशाच गप्पा मारायच्या आहेत, पण या छोट्याशा अर्थात गाण्यानंतर.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: तर नक्कीच मला वाटतं गार्गी सावंत सर्प सखी आत्ता आपल्या बरोबर आहे आणि सापांविषयी माहिती देत असताना अनेक श्रोते आपल्याला जोडले गेलेत. अनेकांनी साप पकडलेले जे आहेत त्याचे फोटो आपल्याला दाखवलेत किंवा सांगायचा प्रयत्न केला की खरंच मला वाटतं कोणीच साप मारला नाही आहे हे पुन्हा पुन्हा आज महत्त्वाचं वाटतं या निमित्ताने. आणि कार्यक्रमात पुढे जात असताना एक अजून प्रश्न मनात आहे की सापांबाबत समाजात अधिक कुठले गैरसमज आहेत आणि ते दूर करणंसुद्धा आवश्यक आहे हे तर तू सांगितलंस. सापांचं एकंदरीतच पर्यावरणीय महत्त्व काय की मगाशी सांगताना तू जय अन्न साखळीचा किंवा भक्षक साखळीचा उल्लेख केलासच, पण एकंदरीतच शेती आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून विचार करताना या सापांचं कुठलं महत्त्व किंवा योगदान आहे असं तुला वाटतं, काय सांगशील?
4: नागपंचमी हा केवळ धार्मिक सण नसून निसर्गाशी आपले नातं मजबूत करण्याची संधी आहे असं मला वाटतं.
3: बर,
4: या दिवशी साप पकडून त्यांना त्रास देण्यापेक्षा वन्यजीव संरक्षणाचा संदेश देणे अधिक महत्वाचे आहे. मंदिर, शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सापांविषयी वैज्ञानिक माहिती देणारा कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे. सर्प मित्रांच्या मार्गदर्शनातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि सापाला दूध नाही संरक्षण द्या या संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचावा असं मला वाटतं. आणि तसेच सापांना पकडणे, प्रदर्शनासाठी वापरणे किंवा त्यांना त्रास देणे टाळले पाहिजे. लहान मुलांमध्ये निसर्ग प्रेम आणि वन्यजीवांविषयी आदर निर्माण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आपली संस्कृती आणि वन्यजीव संरक्षण ह्या दोन्ही गोष्टी जपत नागपंचमी साजरी करणे हा ह्या सणाचा खरा अर्थ आहे.
3: नक्कीच, मला वाटतं गार्गी तू ज्या पद्धतीने ही माहिती आम्हाला दिलीस ती खूप जास्त महत्त्वाची आणि विशेष माहिती होती. आज तू खूप छान सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला दिलीस आणि सापांचं महत्त्व कसं असतं नेमकं काय असतं हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंस. त्याबद्दल खरंच तुझे मी अतिशय मनापासून आभार मानते, धन्यवाद. आणि आपण ऐकतोय अशीच काही गाणी आणि यानंतर पुन्हा एकदा नक्की सापांचं महत्त्व काय आहे किंवा त्यांच्याविषयी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याही मला तुम्हाला सांगायच्या आहेत, ऐकूया. आधी एक छोटंसं गीत.

तर खरंच मला वाटतं गार्गीनी खूप छान माहिती दिली. आणि मला आठवतंय की एकदा असं झालं की माझ्या गावाला एक साप आला होता आणि साप खिडकीच्या बाहेर होता, अर्थात झाडावरती म्हणजे फांदीवर बसलेला होता. त्यामुळे आम्ही पटकन त्याचा फोटो काढू शकलो आणि मी गार्गीला पाठवला होता. तर गार्गीने मला सांगितलं होतं की अगं हा खूप घाबरट साप आहे, तुम्ही घाबरू नका. आम्हीच खूप घाबरलो होतो की बापरे घरात बिरात आला तर काय करायचं. पण असो, तू खूप खरंच छान माहिती आपल्याला दिली आणि आपणही माहिती करून घ्यायला पाहिजे. सापाविषयी अधिक ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात तर त्या मी नक्कीच सांगू इच्छिते की साप हा एक सरपटणारा थंड रक्ताचा प्राणी आहे. तो मुळात आक्रमक नसून तो भित्र्या प्रवृत्तीचा असल्यामुळे चाहूल लागताच तो बऱ्याचदा पळून जातो. तुम्हालाही अनुभव आला असेल. सापांना हातापायासारखं अवयव नसल्याने ते पोटाखालील खवले आणि शरीराची जी विशिष्ट हालचाल आहे त्याचा मेळ घालून सरपटत सरपटत चालत असतात. त्यामुळे त्यांना त्रास दिल्यास किंवा त्यांची कोंडी केल्यास ते चावण्याचा प्रयत्न करू शकतात. धावणं आणि सुटका करून घेणं हा त्यांच्या प्रतिकाराचा एक मार्ग आहे आणि ते हा मार्ग अगदी शेवटपर्यंत नाईलाजानं वापरतात. मांस, साप हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे मासे, बेडूक, उंदीर, सरडे, पाली हे त्याचं भक्ष्य आहे. अजगरासारखे मोठे साप उंदीर घुशीपासून हरणासारखे प्राणी गिळू शकतो. तर कोबरा, मगाशी गार्गीने उल्लेख केला, हे इतर छोटे साप खाऊन जगतात. सापाला बाह्य करणं नसल्यामुळे हवेतले ध्वनी त्याला ऐकू येत नाहीत. नाकाने श्वास तर जिभेने वास तो नेहमी घेत असतो. त्याचबरोबर तोंडावरील किंवा ओठावरील खवल्यांमधील विशिष्ट लहान खड्ड्यांद्वारे तापमानातील फरक जाणून घेत असतो. जगात आढळणाऱ्या सापांपैकी फार कमी जातीचे साप हे विषारी आहेत. त्यामुळे कुठला साप नक्की चावला आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे. उगीचच घाबरून जाऊन त्याचा तसा काही आपल्याला उपयोग होत नाही. तर ह्याविषयीसुद्धा मी अधिक सांगणार आहे, पण अर्थात मी एक गाणं ऐकणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा याविषयी आपल्याला माहिती देणार आहे. ऐकूया एक छानसं गीत.

तर खरंच शंकराची गाणी ऐकत असताना अर्थात शंकर हे आपल्याला जे दैवत आहे हे महत्त्वाचं असतं, कारण सर्प हा त्यांचा अलंकार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. इतकं हे दैवत महत्त्वाचं आहे आणि सापांविषयी आपण अर्थातच माहिती घेतो आहे. त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाची गोष्ट की साप हा निसर्गचक्रातला खूप महत्त्वाचा घटक आहे. मगाशी गार्गीने आपल्याला सांगितलंच की निसर्गाच्या अन्नसाखळीतली त्याची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची अशी आहे. आपल्याकडे उंदरांची समस्या खूप वाढत चालली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांजर किंवा मुंगूस, कोल्हे यांसारखे जे प्राणी आहेत, घार, गुबड, मोर यांसारखे पक्षी यांनाही कुठेतरी मर्यादा येते. उंदीर बिळात गेल्यानंतर त्याचा नाईलाज होतो आणि मग साप हे एकच प्रभावी माध्यम असतं की जे पाण्यात, जमिनीवर, झाडावर, अगदी बिळात जरी उंदीर गेला तरी तो तिथे पोहोचून त्याचा फडशा साप पाडू शकतो. साप नेहमीच मनुष्यवस्तीच्या आसपास दिसून येतो, याचं कारण मुळात मनुष्यवस्ती आणि शेतात असणारे जे उंदीर, पाली यांसारखे प्राणी आहेत ते. याचा अर्थ असा नाही की मनुष्यवस्तीत उंदीर पाली नसाव्यात. उंदीर जरी शेतीस हानिकारक असले तरी मनुष्यवस्तीतील मानवाने टाकून दिलेले अन्नपदार्थ, खाद्यकचरा नष्ट करण्यासाठी मग तिथे उंदीर येतात आणि उंदीर आले की त्यांच्या मागे निश्चितच साप येणार. त्यामुळे खरं तर ही साखळी आहे, आपणही कचरा करता कामा नये याच्यासाठी एक कुठेतरी भान ठेवणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. साप घरात येण्याचं कारण म्हणजे भक्ष असलेले उंदीर पालतं, त्यामुळे कचरा न करता आपण ही खबरदारी घ्यायला हवी. अर्थातच आता आपण एक अजून छानसं गीत ऐकणारच आहोत आणि त्यानंतर अजून एक छानशी माहितीसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. ऐकूया एक छानसं गीत.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर आपण सगळेजण सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये सर्पाची माहिती घेतली आणि गार्गीने सुद्धा खूप छान या निमित्ताने आपल्याला मुलाखत दिली आहे आणि सापाबद्दल आपण अधिक जाणून सुद्धा घेतो आहोत। तर एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला होता, तो अर्थात घेऊन आपण पुढे जाऊया की गिरीभ्रमण अथवा पर्यारोहण करताना सुद्धा खरं तर आपल्याला सापा संदर्भात काळजी घेणं खूप आवश्यक असतं। कारण जे लोक गिरीभ्रमण करतात किंवा पर्यारोहणाला जातात तेव्हा भ्रमंतीला निघताना अनेक जंगलं किंवा पाऊलवाटा तुडवायला लागतात, तर त्यावेळेला एकदम पाल्यावर पाय ठेवू नये, साप असण्याची शक्यता असू शकते। अगदी लांब जाणार असाल तर हातात व्यवस्थित उपकरणं असणं आवश्यक आहे। झाडाच्या हिरव्या खोडाच्या तपकिरी रंगासारख्या रंग साधर्म्य असताना बरेच वेळेला ना सकाळच्या वेळेला उन्हामध्ये ऊन अंगावर घेण्यासाठी म्हणून साप आलेले असतात, तर अशा वेळेला नक्कीच घाबरून न जाता आपण ती व्यवस्थित काळजी घेऊ आणि खरं तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं हे गरजेचं आहे। बरेचसे साप हे कडेकपारीत आश्रयाला असतात आणि त्या दृष्टिकोनातून गटाने जाताना समूहाने जाताना ह्या सगळ्या दक्षता घेणं आणि सर्पदंश टाळणं आवश्यक आहे। बरेच वेळेला असं होतं की साप विषारी नसला तरीसुद्धा अनेकांचे जे मृत्यू आहेत ते होतात आणि याचं कारण आपण इतके घाबरतो ना की त्या घाबरल्यामुळेच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। आज मला वाटतं या निमित्तानं तुम्हाला जितकी माहिती होती ती गार्गीनेसुद्धा दिली, गार्गीचे पुन्हा एकदा आभारच मानते। आणि आपण आता 3-4 वाजता बातमीपत्र ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा सांजेच्या वारी या कार्यक्रमात अर्थात मी आरजे चैताली तुमच्याबरोबरच असणारच आहे। 3-4 वाजता आपण ऐकणार आहोत बातम्या आणि पुन्हा त्यानंतर लगेचच भेटूया।
2: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो।
1: तर आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा आपल्या बातम्यांची। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघालेले आहेत। राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आलेली असून नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली। नवी दिल्ली इथे ते वार्ताहर परिषदेत बोलत होते। सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं रद्द केला आहे। रिॲक्टन प्लस या गोळ्यांचं पॅकेजिंग, साठवण आणि गोळ्या परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यानं ही कारवाई केल्याचं FDA जाहीर केलं। राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे। देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल लिफाफ्याचं प्रकाशन आज पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं। या होत्या आत्ताच्या ठळक बातम्या। आता 4:02 आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत सांजेच्या पारी या आपल्या लाडक्या कार्यक्रमात आणि आपण ऐकत राहणार आहोत FM रेनबो वाहिनी।

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकत आहात FM रेनबो वाहिनी आणि आज आपल्यासोबत आहे मी RJ चैताली. तर सांजेच्या पारी या कार्यक्रमात पुन्हा एकदा खूप खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आत्ताच आपण वाचलं की 2012 पासून 29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन अर्थात स्पोर्ट्स डे म्हणून सेलिब्रेट करतो आहे, साजरा करतो आहे. 29 ऑगस्ट हा दिवस भारताच्या क्रीडा इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा दिवस भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो. देशातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणं, युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण करणं आणि शारीरिक तंदुरुस्तीचं महत्त्व अधोरेखित करणं हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभर विविध क्रीडा स्पर्धा, पुरस्कार सोहळे, चर्चाशास्त्र, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांसारख्या क्रीडा पुरस्कारांचाही गौरव केला जातो. मात्र हा दिवस केवळ क्रीडा पुरस्कारांचा दिवस नाही बरं का, खेळाडूंच्या मेहनतीचा, शिस्तीचा, संघर्षाचा आणि देशासाठी मिळवलेल्या गौरवाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आणि या दिवसाचं प्रेरणास्थान आहे भारताचे हॉकीचे महानायक मेजर ध्यानचंद. तेव्हा आज नाट्यसंगीतांचा आस्वाद घेता घेता मी तुम्हाला मेजर ध्यानचंद यांच्याविषयी अधिक सांगणार आहे. तेव्हा सुरुवात करूया या नांदीने.

तर राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सगळ्या क्रीडापटूंना, क्रीडा शौकीनांना खूप मनापासून शुभेच्छा देते. मेजर ध्यानचंद यांचा जन्म हा 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद इथं झाला. त्यांचं मूळ नाव ध्यान सिंह हे होतं. त्यांचे वडील सैन्यात होते आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागलं. लहानपणी ध्यानचंद यांना हॉकीचे औपचारिक प्रशिक्षण मिळालेले नव्हते, पण पुढे सैन्यात दाखल झाल्यानंतर मात्र हॉकीशी खूप जवळचा त्यांचा संबंध आला. त्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपली प्रतिभा एका दिवसात सिद्ध केलेली नाही आहे. प्रचंड सराव, प्रचंड शिस्त, प्रचंड संयम ह्या आणि सातत्य अर्थात या सगळ्यामुळे त्यांचं कौशल्य हे दिवसेंदिवस विकसित झालं. आज आपण एखाद्या खेळाडूला मैदानावर चमकताना बघतो, पण त्या चमकदार कामगिरीमागे कित्येक तासांचा सराव असतो, कित्येक वेळेला अपयश आलेलं असतं आणि त्यातून शिकणं झालेलं असतं, स्वतःत सुधारणा करणं आलेलं असतं. आणि याचं उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे मेजर ध्यानचंद. आता ध्यानचंद या त्यांच्या नावामागे खूप छान खरी गोष्ट आहे, कारण त्यांचं मूळ नाव मी तुम्हाला म्हणाले ते होतं ध्यानसिंह, पण आता मेजर ध्यानचंद यांना हे नाव कसं मिळालं तर त्याची एक कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे, पण या नाट्यगीतानंतर.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: तर यवती मना दारुण रण, मला वाटतं अनेक श्रोत्यांनी हे गाणं ओळखलं आणि ते कदाचित गुणगुणत असतील. कधी कधी ना इन्स्ट्रुमेंटल सॉंग ऐकायला सुद्धा बरं वाटतं, नाही का? नक्कीच नाट्यगीतांचा रसास्वाद घेता घेता मी इथपर्यंत आले होते की हा जो हॉकीपटू आहे अर्थात मेजर ध्यानचंद, तर यांच्या नावाच्या मागची एक विलक्षण मनोरंजक गोष्ट आहे, बरं का? ध्यानचंद यांच्या नावामागे अतिशय प्रसिद्ध अशी एक मनोरंजक कथा म्हणता येईल. पण खरं सांगू, मेहनत घेणाऱ्याला ना कळतं की काय पद्धतीनं पुढे जायचं असतं आणि कशा पद्धतीने आपण पुढे नाव कमावू शकतो याचं उत्तम उदाहरण

आहे मेजर ध्यानचंद. तर त्यांच्या नावाची गोष्ट काय आहे, तर सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांना हॉकीची विशेष आवड खरं तर निर्माण झाली. ते नियमितपणे हॉकीचा सराव करायला लागले आणि त्यांना तितका सरावासाठी वेळ मिळायचा नाही. मग आता बरं सराव करणार कधी सैन्यातली ही नोकरी सांभाळून, तर रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात सुद्धा दिवसभराच्या कर्तव्यानंतर हॉकीचा सराव करणं आणि त्याची जिद्द त्याने कायम ठेवली आणि त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना प्रेमानं चंद असं बोधायला सुरुवात केलं. चंद्राच्या प्रकाशात जे ध्यान लावून हॉकीचा सराव करतात ते खरे ध्यानचंद, ही त्यांची खरी ओळख. या कथेत ऐतिहासिक तपशिलांपेक्षा एक मोठी गोष्ट प्रेरणादायी आहे की ध्येय गाठण्यासाठी ना वेळेचे किंवा परिस्थितीचे कारण न सांगता सातत्यानं प्रयत्न करण्याची वृत्ती या खेळाडूत आपल्याला दिसते. आणि म्हणूनच हे जे वेगळेपण आहे ते मेजर ध्यानचंदचं वेगळेपण त्यांना पुढे यशाच्या झोतात त्यांनी आणलं आणि आपल्या भारतासाठी हॉकीचे जादूगार निर्माण झाले. तर त्यांचा सैन्यात प्रवेश कसा झाला किंवा हॉकीची सुरुवात कशी झाली हे ऐकूया या गीतानंतर.

नाट्यसंगीताचा आस्वाद घेता घेता आपण मेजर ध्यानचंद यांच्याविषयी जाणून घेतोय आणि आत्ताच माझ्या म्हणजे आपल्याला फोनद्वारे जोडले गेलेले आहेत विजयंत चितळे पुण्याहून आणि त्यांनी त्यांची खूप एक छान आठवण सांगितली. ती नक्कीच तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की त्यांचा हॉकी हा खूप आवडीचा खेळ आणि झाशीहून आग्र्याला जात असताना एक मोठा मेजर ध्यानचंद यांचा पुतळा उभारलेला आपल्याला दिसतो आणि त्यांनी ते नेहमी जेव्हा प्रवास करतात तेव्हा हा पुतळा बघतात. तर सगळ्यांना विनंती आहे जेव्हा तुम्ही प्रवास कराल आजूबाजूचा आपण अनेक गोष्टी निरीक्षण करतो आणि आज हॉकी चा विषय निघताच मला वाटतं त्यांनी फोन करून आपल्याला ही आठवण सांगितली. खूप खूप धन्यवाद. हे जे पुतळे स्मारक आहेत ही खरं तर याच सगळ्याची आठवण करून देण्यासाठी आहेत. तर धन्यवाद सर. सैन्यातली शिस्तबद्ध वातावरण यामुळे खरं तर मेजर ध्यानचंद यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं बळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती, वेळेचं अप्रतिम असं नियोजन, कठोर शिस्त हा सगळाच त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला. सैन्यातलीच एक फार महत्त्वाची जी क्षमता असते, एक बळ असतं, प्लस हॉकीतली क्षमता ही त्यांना मिळाली आणि हे खेळातलं प्रोत्साहन विशेष उल्लेखनीय आहे. त्यानंतर हॉकीचा अतिशय गांभीर्यानं त्याने सराव सुरू केला. मैदानावरची त्यांची प्रगती इतकी वेगवान होती की ते प्रचंड भारतातले मोठे असे हॉकीपटू म्हणून नावारूपाला आले. ध्यानचंद यांना जगभरात हॉकीचा जादूगार म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या खेळात वेग होता आणि फक्त वेग नव्हता बरं का, त्यांचं चेंडूवरचं नियंत्रण, ड्रिम्बलिंग असेल, पासिंग किंवा गोल करण्याची अचूकता, मैदानावरच्या परिस्थितीचा क्षणार्धात अंदाज घेण्याची क्षमता ही त्यांच्या खेळाची खूप महत्त्वाची वैशिष्ट्य सांगितली जातात. ते चेंडू घेऊन पुढे जात असताना बचावपटूंना त्यांना रोखणंही कठीण जात असे. त्यांचा खेळ पाहताना प्रेक्षकांना चेंडू आणि हॉकी स्टिक यांच्यात काहीतरी अद्भुत नातं असल्यासारखं वाटायचं आणि म्हणूनच त्यांच्या खेळाबद्दल अनेक कथा निर्माण झाल्या. परंतु त्यांच्या खेळातली खरी जादू होती ती म्हणजे अखंड सराव, नैसर्गिक कौशल्य, खेळाची विलक्षण ओढ, खेळाचा विलक्षण असा अभ्यास आणि खेळाची प्रचंड समज. याच मेजर ध्यानचंद यांचा आज खरंच त्यांची आठवण येते. त्यांना वंदन करून त्यांचा खेळातला उत्साह आपल्यामध्ये बांधून आपण त्यांचा कार्यक्रम असाच पुढे सुरू ठेवणार आहोत आणि अर्थातच छान छान नाट्यगीतांचाही आस्वाद घेणार आहोत.

तर मेजर ध्यानचंद यांच्याविषयी आपण अर्थात माहिती घेतो आहे आणि अनेक श्रोते कार्यक्रमात आपल्याला मेसेजच्या माध्यमातून इकडे त्यांनी संपर्क केलेला आहेत, जोडले गेलेले आहेत. आणि त्यानंतर आता पुढे जात असताना अर्थात मी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येणार आहे. आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला खेळ सुरू केल्यानंतर 1936 एक घटना घडली. 1936 नेमकं काय झालं तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 1936 बर्लिन ऑलिम्पिकमधला भारत आणि जर्मनी यांच्यातला अंतिम सामना आजही भारतीय हॉकीच्या इतिहासातलं सुवर्णपान मानला जातो. या सामन्यात भारतानं जर्मनीचा 8-1 असा पराभव केला होता आणि ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अत्यंत सुंदर आणि तांत्रिक खेळ केला होता. दिवसभराच्या एकंदरीत या स्पर्धा म्हटल्यानंतर ना हा एक उत्साह प्रत्येकाला असतोच असतो. आणि हा जो ही जी स्पर्धा होती ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा होती. गोल करण्याची त्यांची क्षमता आणि चेंडूवरचं नियंत्रण यामुळे ते संघातील अत्यंत महत्त्वाचे खेळाडू बनले. या ऑलिम्पिक विजयानं भारताचा केवळ एक महत्त्वाचं नाव झालं नाही तर भारताला एक सुवर्णपदक मिळालं ना त्या जागतिक हॉकीच्या नकाशावर भारताचं ठामपण नाव कोरलं गेलं आणि ते कायमच. 1932 उजाडलं, भारताचा पुन्हा सुवर्ण विजय झाला. 1928 विजयानंतर भारतीय हॉकीकडून अपेक्षा वाढल्या होत्या. त्यानंतर 1932 लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारतीय संघानं पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी केली. भारताने त्याही स्पर्धेमध्ये सुवर्णपद पटकावलं होतं. भारतीय संघाच्या आक्रमक खेळाची जगभर चर्चा झाली. ध्यानचंद यांच्या कौशल्यामुळे भारताचा एक विभाग, खेळाचा विभाग खूप प्रभावी ठरला. सलग 2 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं ही खरं सांगू साधी गोष्ट नव्हती, पण या कामगिरीमुळे भारतीय हॉकी ही जगातील सर्वोत्तम हॉकी शक्तींपैकी एक महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. हा त्यांच्या कीर्तीतला एक मोठा अध्याय. किती अध्याय नोंदवावेत ते आपण नोंदवणार आहोत कार्यक्रमात, त्यांच्याविषयी अशीच माहिती घेणार आहोत. पण या नाट्यगीताचा आस्वाद घेऊन पुढे जाऊया.

तर अनेक श्रोते आपल्याशी जोडले जातात आणि नेहमीसारखेच जोडले गेलेले आहेत. वसंत पारुडेकर यांनीसुद्धा एक गाणं सुचवलेलं आहे, ते निश्चितपणे लावायचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण इथपर्यंत येऊन पोचलो होतो दुसरा मोठा ऑलिम्पिक अध्याय. 1936 बर्लिन ऑलिम्पिक आणि कर्णधार होते ध्यानचंद. ध्यानचंद यांच्या कारकिर्दीतला सर्वात संस्मरणीय अध्याय म्हणजे 1936 बर्लिन ऑलिम्पिक. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व ध्यानचंद यांनी केलं होतं. सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचं भारताचं लक्ष होतं आणि ते भारताने साध्यही केलं होतं. भारतीय संघाने स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं गेलं. अशा प्रकारे ध्यानचंद हे 1928, 1932 आणि 1936 या सलग 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे महत्त्वाचे सदस्य ठरले. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि खेळामुळे 1936 बर्लिन ऑलिम्पिक यांच्या कारकिर्दीत स्वर्णाध्याय ठरलं. भारत जर्मनीची अंतिम लढत आणि अंतिम सामना कसा झाला. 1936 बर्लिन ऑलिम्पिकमधील भारत आणि जर्मनी यांच्यातला अंतिम सामना आजही भारतीय हॉकीच्या इतिहासातला खूप महत्त्वाचा सामना मानला जातो. या सामन्यात भारतानं जर्मनीचा 8-1 असा पराभव केला होता आणि अतिशय तांत्रिक आणि सुंदर खेळ त्यावेळेला खेळला गेला होता. या सामन्याभोवती अनेक रंजक कथासुद्धा सांगितल्या जातात. काही कथांनुसार ध्यानचंद यांच्या खेळानं प्रभावित होऊन प्रतिस्पर्धीही त्यांच्या कौशल्याचं कौतुक करत होते. बघा, इथे खऱ्या अर्थानं एका खेळाडूचं कौशल्य खरंच पाहायला मिळतं. तथापि सामन्यांची सर्वात मोठी ऐतिहासिक गोष्ट म्हणजे भारतानं हॉकीमध्ये सलग 3 सुवर्णपदकं जिंकली. इतका सुंदर पराक्रम गाजवणारे मेजर ध्यानचंद किती सराव असेल, काय बोलावं याच्याविषयी, यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. त्यांचं काही महत्त्वाची गुणवैशिष्ट्य आहेत त्याचीही ओळख करून घेऊया, पण या नाट्यगीतानंतर.

खरंच काही बाबतीत काय म्हणावं कळत नाही, नाही का? काही जणांना या कला म्हणा, खेळ म्हणा, याचे उपजत गुण असतात. मेजर ध्यानचंदसुद्धा त्यातलाच अध्याय म्हणायला लागेल. तुम्हाला माहिती आहे की मेजर ध्यानचंद यांच्या खेळाविषयी अजून एक गोष्ट नेहमी बोलली जाते, आणि ती म्हणजे त्यांच्या स्टिकला म्हणे चेंडू चिकटतो. काय जादू आहे. ध्यानचंद यांच्या खेळाबद्दल एक लोकप्रिय वाक्य प्रचलित झालं होतं, चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटतो. त्यांचं ड्रिमलिंग इतकं अचूक होतं ना की प्रेक्षकांना चेंडू आणि स्टिकमध्ये जणू अदृश्य आकर्षण असं वाटायचं. त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक असल्याची किंवा स्टिक तपासून पाहिल्याची कथाही सांगितली जाते बरं का. मात्र या कथा प्रामुख्यानं दंतकथा म्हणून पाहिल्या जातात, त्याचा ठोस पुरावा नाही. मात्र या कथांमधून एक गोष्ट निश्चित समोर येते की त्यांचं कौशल्य आणि त्या काळातील प्रेक्षकांचं अक्षरशः प्रचंड प्रेम आणि प्रचंड विश्वास त्यांच्यावर होता. हीच त्यांच्या खेळाची खरी जादू. या महान खेळाडूची खरी ओळख म्हणजे स्वतःपेक्षा संघ शक्तीला त्याने प्रचंड महत्त्व दिलेलं होतं. काय सांगायचं ना की आपला संघ पुढे गेला पाहिजे, आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे, ही एक इच्छा असणं हे खूप महत्त्वाचं होतं. ध्यानचंद यांचा खेळ याचं उत्तम उदाहरण आहे. ते स्वतः गोल करण्याबरोबर सहकाऱ्यांना गोल करण्याची संधी निर्माण करून देत होते. योग्य वेळेला पास देणं, प्रतिस्पर्धीच्या बचावाची दिशा ओळखणं आणि संपूर्ण मैदानावर खेळाचं नियंत्रण ठेवणं ही त्यांची वैशिष्ट्ये. आणि म्हणूनच ध्यानचंद यांच्याकडून आजच्या पिढीनं एक महत्त्वाचा धडा घ्यायला हवा. वैयक्तिक यश हे तर महत्त्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा ज्यावेळेला सांघिक नेतृत्वाची जबाबदारी येते किंवा संघ खेळाचा असतो, त्यावेळेला मात्र सांघिक खेळामध्ये संघापेक्षा मोठं काहीच नसतं हे त्यांच्या खेळातून अवश्य शिकायला हवं. आता एक फरमाईश सांगितलेलं नाट्यसंगीत आपण ऐकूया आणि मग आपण पुढील मेजर ध्यानचंद यांच्या प्रवासाकडे वळूया.

खरं आहे तर अशी शक्ती आणि ऊर्जा यांची खरंच नेहमी गरज असते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या मेजर ध्यानचंद यांच्या खेळात शिवशक्तीची ऊर्जा आपल्याला नेहमीच दिसून येते. काय खरोखर काय सांगावं आणि काय वर्णन करावं, इतकं सुंदर त्यांचा खेळ होता आणि संघाला महत्त्व देणारा खेळ होता. ध्यानचंद यांचं जीवन हे क्रीडा आणि देशसेवा यांचाही सुंदर संगम होता बरं का. ते भारतीय सैन्यात होते आणि त्याच वेळेला देशासाठी हॉकी खेळत होते. सैन्यातली शिस्त ही त्यांच्या खेळातही दिसून येते. वेळेचं महत्त्व, शरीराची तंदुरुस्ती, कठोर सराव, वरिष्ठांचा आदर आणि संघभावना या गुणांचा मिलाफ त्यांच्या क्रीडा कारकिर्दीवर नेहमीच पडला. आजच्या खेळाडूंना त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखं, किंबहुना मी म्हणेन अगदी सगळ्यांनाच शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे प्रतिभेला शिस्तीची जोड मिळाली ना तरच प्रतिभा ही दीर्घकाळ टिकणाऱ्या यशात रूपांतरित करता येते. हॉकीतल्या उल्लेखनीय कामगिरीबरोबर सैन्यात सुद्धा मेजर यांचा प्रवास तितकाच महत्त्वाचा होता. सैन्यातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ते मेजर पदापर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांची ओळख ध्यानचंद महान हॉकीपटूसोबतच मेजर ध्यानचंद हॉकीपटू अशी केली जाते. त्यांच्या आयुष्यात प्रसिद्धी आली, यश आलं, पण आपल्या देशासाठी आपण खेळायचं आणि आपल्या देशासाठी आपण लढायचं हा सुंदर मिलाफ त्यांच्यात नेहमीच पाहायला मिळत होता.

खरंच आपल्या भारताचं नाव हे चराचरात उमटवण्यासाठी आणि त्रिभुवनात पसरवण्यासाठी मेजर ध्यानचंद यांचं हे जे व्यक्तिमत्व आहे हे निश्चित खूप प्रेरणादायक आहे. आणि आज क्रीडा दिनाच्या निमित्तानं मला ही संधी मिळाली ही मी स्वतःला माझ्या भाग्याची गोष्ट समजते, कारण इतकं छान व्यक्तिमत्व आणि इतकं छान कसं वर्णन करावं हे शब्दही आपल्याला अपुरे पडू शकतील. पण खरंच आज या निमित्ताने अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि खूप छान वाटलं की अनेक जण हे मेजर ध्यानचंद यांचे शिवाय खेळाचे सुद्धा चाहते आहेत. विजेंद्र घाटोळ, दत्तात्रय सर, विनती ठाकूर, मिलिंद टिपणीस, अजय साखरे, जयंत जोशी यांनी फोन करून सांगितलं की एकीकडे गणपतीचं डेकोरेशन सुरू असताना आम्ही FM रेनबो ऐकतोय, खूप छान वाटतंय. आता हा सगळा उत्साह आपला एक द्विगुणित होणार आहे येणाऱ्या सणवारांच्या निमित्तानं. शिवाय नंदकुमार झाडेकर हे सुद्धा सहभागी झाले कार्यक्रमामध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा श्रोत्यांनी सुद्धा मला निश्चित मेसेजच्या माध्यमातून सांगितलं होतं, 1936 हिटलर यांनी यांची भेट महान खेळाडू हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्याबरोबर झाली होती. आणि त्यावेळेला ध्यानचंद यांनी ठणकावून सांगितलं होतं, मी माझ्या देशातच राहीन आणि माझ्या देशासाठीच मी खेळेन. तर असा हा स्वतःच्या देशासाठी खेळणारा आणि लढणारा खरा खेळाडू असं म्हणता येईल. तर मेजर ध्यानचंद यांचं 3 डिसेंबर 1979 रोजी निधन झालं, मात्र त्यांचं नाव हे भारतीय क्रीडा इतिहासातून कधीही पुसलं जाणार नाही हे मात्र शाश्वत सत्य आहे. त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजे आजचा दिवस साजरा करतो आणि त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणारा हा खरं तर महत्त्वाचा दिवस. आज मोबाईल, इंटरनेट आणि स्क्रीनच्या युगात मुलांनी आणि तरुणांनी मैदानाशी नातं जोडणं किती बरं आवश्यक आहे हे ध्यानचंद यांचं जीवनचरित्र वाचल्यावर निश्चित आपल्याला समजू शकेल. प्रतिभा जन्मजात असू शकते, पण महानता घडवण्यासाठी मेहनत, शिस्त, सातत्य आणि संघभावना हे निश्चित आवश्यक आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं सगळ्यांनी आपण एक संकल्प करायला हरकत नाही, खेळूया, जिंकूया आणि निरोगी भारत नक्कीच घडवूया. आज या निमित्तानं अगदी छोटीशी चारोळी मनात आली ती सहज सांगते आणि मग आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी RJ चैताली कानिटकर तुमच्या सगळ्यांच्या अनुमतीनं तुमचा निरोप घेते. पुन्हा असेच काही विषय घेऊन आपण भेटणार आहोत, पण जाता जाता मेजर ध्यानचंद यांच्याविषयी आज असं म्हणावंसं वाटतं, हातात हॉकी नजरेत लक्ष, हातात हॉकी नजरेत लक्ष, मनात भारत मातेचा प्रचंड अभिमान, ध्यानचंद यांच्या खेळातून शिकूया, मेहनतीनेच घडतो खरा खेळाडू महान, खरा खेळाडू महान. आज या चारोळीवरती मी आपला निरोप घेते आहे, मला अनुमती द्या. मी RJ चैताली सांजेच्या पारी कार्यक्रमात इथेच थांबते. आपण मात्र नाट्यगीतांचा आस्वाद असाच सुरू ठेवणार आहोत. आत्ता निरोप घेते आहे. नमस्कार.

सोनटक्के, ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झीयोयेव यांच्याशी विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदिर झापारव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत, तर 149 जण चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 626 झाली असून अजूनही सुमारे 2000 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी उपोषण सोडावं असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराठी इथं आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित असून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क. विदर्भातील 4 तीर्थयात्री सुखरूप परतले. आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. वर्धा जिल्हा गुंतवणूक परिषदेत 3,011 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता श्रोत्यांशी संवाद साधणार. आता सविस्तर बातम्या. नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे काठमांडूमध्ये अडकलेले विदर्भातील 4 तीर्थयात्री आज सकाळी सुखरूप नागपुरात परतले. यामध्ये इंदिरा चौधरी, वर्ध्याच्या सुलोचना खापरे, हिंगणघाटचे दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय यांचा समावेश आहे. हे सर्वजण 19 ऑगस्टला पशुपतीनाथ मंदिराच्या दर्शनासाठी नेपाळला रवाना झाले होते. पुरामुळे नेपाळमधून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्याने ते काठमांडूमध्ये अडकले होते. दरम्यान नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहे. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलंय. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली आहे. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांचे भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. दरम्यान नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2,000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5,000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून राज्यभरात विविध ठिकाणी सुरू असलेली उपोषणं आज संध्याकाळी पुण्यात जाऊन मागे घेण्याचं आवाहन केलं जाणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं. मात्र मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यावर आंदोलक विद्यार्थ्यांच्या सर्व बाबी लेखी स्वरूपात मिळतील अशा सांगत आज संध्याकाळी आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं केलं जाणार असल्याचं मंत्री उईके यांनी सांगितलं. वर्ध्यातील उद्योगांची क्षमता आणि स्थानिक उद्योजकांचा उत्साह कौतुकास्पद असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिली. जिल्हा गुंतवणूक परिषदेत तब्बल 3,011 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून या गुंतवणुकीतून जिल्ह्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वर्धा जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आशीर्वाद सेलिब्रेशन हॉल इथं जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन आज करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ पंकज भोयर देखील उपस्थित होते. वर्ध्यातील उद्योजकांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं उत्पादनांची निर्मिती आणि पॅकेजिंग करून नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्ध्याचं हे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात तसंच रत्नागिरीसारख्या जिल्ह्यांमध्येही राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असं सामंत म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जातो आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात 1 तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदक संख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये क्रीडा गुण हेरावेत, लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या असं त्यांनी सुचवलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. उत्तराखंडमधील हल्द्वानी इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर कथित शुद्धीकरण केल्याच्या निषेधार्थ नागपुरात इंदोरा चौकात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. आमदार डॉ नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. संबंधित दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत FIR दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी राऊत यांनी पोलिसांकडे केली. नवीन नागपूर हे 1710 एकर क्षेत्रावर विकसित होणार असून कॉर्पोरेट्स, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, स्टार्टअप आणि वित्तीय संस्थांसाठी एकात्मिक सुविधा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे नवीन नागपूर इथं इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर उभारण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. याबाबत NMRDA अर्थात नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी ही रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर्स समिट 2026 सहभाग घेणार आहे. आगामी 3 सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या RE IIS 2026 महाराष्ट्रासाठी 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. NMRDA आयुक्त संजय मीणा यांनी IBFC नागपूर आणि मध्य भारतासाठी नवे व्यवसाय आणि गुंतवणूक केंद्र निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अवघ्या 4 दिवसात 2 मातामृत्यू झाल्यानं अतिदुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चिखलदरा तालुक्यातील सती आणि धारणी तालुक्यातील धिंग्र्या इथल्या गर्भवती मातांचा मृत्यू झाला. वेळेवर तपासणी, उपचार आणि संदर्भ सेवा मिळाली का याबाबत प्रश्न उपस्थित होत असून दोन्ही घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होती आहे. नागपूर महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांची समन्वय बैठक रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात झाली. महापौर नीता ठाकरे यांनी गणेशोत्सव काळात सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलं. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांची आणि बालकांची सुरक्षा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, रक्तदान, व्यसनमुक्ती आणि समाज प्रबोधन या उपक्रमांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी नागरिकांनी आपली बस आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा तसंच कचरा आणि निर्माल्य एकाच ठिकाणी जमा करण्याचं आवाहन केलं. हवामान. प्रादेशिक हवामान केंद्रानं विदर्भातील 8 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. नागपूर, वर्धा

यवतमाळ अमरावती आणि चंद्रपूर इथं तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि वाशिम इथं काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 3 तासांसाठी हा इशारा असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं केलंय. भंडारा जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्या परिचालन आराखड्यानुसार 5 वक्रद्वार प्रत्येकी 3 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून नदी पात्रात 3974 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्रुटींची पूर्तता करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अमरावती कार्यालय उद्या रविवारी पूर्ण वेळ सुरू राहणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क. विदर्भातील 4 तीर्थयात्री सुखरूप परतले. आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. वर्धा जिल्हा गुंतवणूक परिषदेत 3011 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता श्रोत्यांशी साधणार संवाद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 6:58 ऐकता येईल. नमस्कार.

0: हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताशकंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटींमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं इत्यादी मागण्या सरकारनं मान्य केल्या. यानंतर आज हे विद्यार्थी उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळा 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार जात प्रमाणपत्र

द्यावी, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद सातारा कोल्हापूर गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे परतावे द्यावेत, सारथीच्या योजना प्रभावीपणे सुरू कराव्यात इत्यादी मागण्याही जरांगे यांनी यावेळी केल्या. उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरवाली सरायटी इथं मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आंदोलन करायचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं आहे, तर ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत वाशी इथं आयोजित एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेनं ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिरिक्त संतृप्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट आणि हायली स्वीटन्ड बेव्हरेज असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी लादली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30 ते 40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगांमध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगाच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून परत घ्यावीत असा सल्लाही प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. मुंबईतल्या MCA क्लबच्या परिसरातल्या 5 उपाहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं अन्न आणि औषध प्रशासन FDA आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. FDA अधिकारी व्यावहारिक पद्धतीनं काम न करता अनावश्यक बारकाव्यांवर भर देत आहेत असं मत प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं नोंदवलं आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर आदेश द्यायचा इशारा दिला. त्यानंतर FDA ही भूमिका घेतली. ही 5 उपाहारगृह पुन्हा सुरू करायला न्यायालयानं परवानगी दिली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDA आज मागे घेतला. FDA मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीनं कारभार केल्याचे ताशेरे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं ओढले. सिप्लाच्या या उत्पादन केंद्रात रिॲक्टिन प्लस या गोळ्यांचं पॅकेजिंग, साठवण आणि या गोळ्या परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यानं काल FDA ही कारवाई केली होती.
आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधल्या सद्यस्थितीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठात

सरकारनं आज हे निर्देश दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपच्या कंपाऊंडिंगावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासी

0: एशियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याविषयी उझबेकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमृता यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
1: आमच्या अपेक्षा आहेत इंडिया आणि उझबेकिस्तानचे रिलेशन चांगले व्हावेत, त्यातून दोघांनाही फायदा व्हावा.
0: त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधील भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्या आणि भांडवल वितरणाचं प्राधान्य क्षेत्र बदलत असताना भारत स्थिर बाजारपेठ, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्यापक संधी आणि उत्पादन परिसंस्था उपलब्ध करून देत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अमेरिकेत शिकागो इथं आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांच्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताची सर्व क्षेत्रातली व्यापक वृद्धी, वेगवान सुधारणा आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी विस्ताराच्या संधी याबद्दल माहिती दिली. भारताकडे असलेली विशाल बाजारपेठ, शाश्वत आर्थिक वृद्धी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि सातत्यपूर्ण सुधारणांचे दशक यावर त्यांनी भर दिला. भारतात उत्पादन आणि भारतासाठी आणि जगासाठी ही या बैठकीची संकल्पना होती. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. नेपाळमध्ये अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित असून 338 जणांशी संपर्क झाला आहे. राज्यातले 41 जण सागा इथून आज परत आले तर 106 जण उद्या पहाटे नागपुरात पोहोचतील. इतर 45 जणांच्या समूहानं भारतीय हद्दीत सुरक्षितरित्या प्रवेश केला आहे. हे नागरिक मुंबई, पुणे, अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. मुंबईतल्या 8 पर्यटकांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचं राज्य सरकारनं कळवलं आहे. अतिरिक्त संपृक्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपाचा इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालन विषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावी यासाठी गरजेनुसार हायफॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटेड बेवरेज असे ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या

आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंड हिंगावर बंदी लादली आहे. यासंदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगामध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगांच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलानं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. मराठीसह इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून या सूचना पाठवता येणार आहेत. त्यासाठी 78-27-04-28-30 या क्रमांकावर HPTF टाईप करून व्हॉट्सअपद्वारे सूचना पाठवता येतील. 1800-1804747 या टोल फ्री क्रमांकावरही या सूचना सांगता येतील किंवा examreformforce.dopt.gov.in या वेबसाईटवर किंवा examreformstaskforce@dopt.gov.in या ईमेलवर या सूचना पाठवता येतील. CSIR UGC नेट संयुक्त प्रवेश परीक्षेतल्या 5 विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं निकाल आणि उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातल्या उत्तरांविषयी काही शंका असल्यास उमेदवारांनी NTA संकेतस्थळाच्या हेल्प डेस्कवर संपर्क साधावा असं NTA नं म्हटलं आहे. बिहार सरकारनं यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या गुणपत्रिकेवर नापास हा शब्द न वापरता कौशल्य विकासासाठी पात्र असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना बिहार बोर्ड ऑफ ओपनिंग स्कूल अँड एक्झामिनेशनमार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. पंजाबमध्ये 27 ऑगस्ट रोजी सामूहिक रजेवर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पंजाब राज्य सरकारनं दिले आहेत. अनधिकृतपणे अनुपस्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सूचनाही पंजाब सरकारनं केली आहे. महागाई भत्ता, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करावी यासह आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी तसंच सेवाविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पंजाब राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी संप केला आहे. युक्रेनची राजधानी कीव जवळच्या बुचा या भागात रशियानं केलेल्या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात किमान 50 निवासी इमारतींचं नुकसान झालं, तसंच हल्ल्यानंतर निवासी घरापर्यंत आग पसरल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लष्करी साहित्य असलेल्या गोदामावर हा हल्ला झाला होता. निवासी भाग किंवा घरांजवळ दारुगोळा साठवता येत नसल्याचा नियमही आहे. तरी या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संगोपन केंद्रासह निवासी इमारतींचं नुकसान झालंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरीला आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचं कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात रविवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

मित्रांनो, मुळात सूर्यदेवांची पूजा ही आपण खरं तर रोजच करत असतो, पण श्रावण महिन्यातल्या सूर्यपूजेला खास महत्त्व आहे. आणि आज रविवार म्हणजे या आदित्यनारायणांची उपासना करण्याचा दिवस. तेव्हा सूर्याला वंदन आणखीन एका नाट्यपदातनं, कट्यार काळजात घुसलीमधलं हे गीत नक्कीच आपल्याला आवडत असतं.

मित्रांनो, आपण जीवनाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. कोणी म्हणतं जीवन हे काट्याकुट्यातनं करायचा प्रवास आहे, तर कोणी म्हणतं जीवन हे सुखदुःखांचं जाळ आहे, कोणी म्हणतं जीवन हा संघर्ष आहे. आणि मग या जीवनामध्ये या संघर्षाच्या वाटेवर चालताना कधी सुखाची सावली लाभत असते, तर कधी दुःखाचे चटके सहन करायला लागतात. म्हणजे बघा ना, ऊन आणि सावली हे प्रतिकात्मक पद्धतीने घेतलेले आहे, नाही का? संकटांचं ऊन, अडचणींचं ऊन आणि सुखाची सावली. पण आहे ते स्वीकारून पुढे जाणं आणि निराश न होणं हे महत्त्वाचं असतं. अशी दोन गाणी लागोपाठ ऐकवतोय की जिथे या प्रतीकांचा वापर त्या गाण्यातनं केलेला आहे.

एक एक पाऊलं उचलेत चाल निश्चयाने नको बावरून जाऊ नियतीच्या भयाने. मित्रांनो, नियती आपली परीक्षा घेत असते. आपण पुढे पाऊल टाकत असतो, संकटांच्या वाटेवरनं सुद्धा चालत असतो, पण त्या सत्व परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं. आणि त्याकरता काय तर महत्त्वाचं नामस्मरण, सकारात्मक ऊर्जा जी आपल्याला अशा वेगवेगळ्या गीतातनं मिळत असते, नाही का. एक वाक्य फार चांगलं आहे, इफ गॉड इज विथ मी नथिंग इज इम्पॉसिबल. जर देव का आपल्याबरोबर असेल, देव आपल्या पाठीशी असेल, तर काहीच अशक्य नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. आणि काहीच अशक्य नाही असा विचार करून पाऊल पुढे टाकायचं आणि महत्त्वाकांक्षांच्या आकाशात झेप घ्यायची.

आणि आपण त्या जीवनाच्या संघर्षात पाऊल ठेवतो. महत्वाकांक्षेच्या अंतराळात आपल्याला झेप घ्यायची असते आणि मी म्हटल्याप्रमाणे एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते अशा पॉझिटिव्ह अशा सकारात्मक गीतातनं. आणि मग परमेश्वर, देव, भगवान, ईश्वर अशा वेगवेगळ्या संकल्पना आपल्या मनात असतात. आणि मग तो परमेश्वर आपल्याला आईवडिलांप्रमाणे भासतो, तो परमेश्वर आपल्याला बंधू वाटतो, तो परमेश्वर आपल्याला सखा वाटतो.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:30 होत आहेत. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय. आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय. मी तुमचा मित्र गणेश आचपल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. मित्रांनो, गीतरामायण आपण ऐकवतो ते लोकांना आवडतं, त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही देत असता. अभिप्रायांसाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45151 आणि 45151. व्हॉट्सअप क्रमांक 8657661071. 86 57 66 71. आणि आता काही क्षणातच गीतरामायणातलं हे गीत.